101.5 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 27 मे 2026. सुप्रभात श्रोत्यांनो, सकाळचे 5:57 होत आहेत. मंगलवात्यानं आमच्या आजच्या प्रसारण सभेस आता प्रारंभ करीत आहोत.

101.5 मेगाहर्ट्स वर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदीतून दिल्या जाणारं बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं चंद्रशेखर वरहत पांडे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. संगीत नंदू हुणप यांचं होतं. श्रोत्यांनो, यानंतर श्रेया मीनल आणि अमृता यांच्या स्वरात ऐकूया पारंपरिक गीतरचना.

जयंत कुलकर्णी यांनी गायलेलं संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. मधुकर गोळवलकर यांचं संगीत निर्देशन. श्रोत्यांनो, भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांचा अभंग संगीत, नंदू होणप यांचं.

श्रोत्यांनो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर यांचं गीत, संगीत मधुकर गोळवलकर यांचं.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात स्वातंत्र्यवीर विनायकराव दामोदर सावरकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. संगीत मधुकर गोळवलकर यांचं होतं. श्रोत्यांनो, या भक्तिरचने या देशभक्तीपर गीताबरोबरच भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. सकाळचे 6:35 झाले आहेत. आता ऐकूया आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

रूपरेषेनंतर सकाळी 6:40 विचारपुष्प या सदरात प्राध्यापक राग जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन आपण ऐकणार आहात. लेखन बाबूराव उपाध्ये यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. सहा 45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दिनविशेष सकाळी 6:55. सकाळी 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सुगम संगीत आपण ऐका सकाळी 7:40. सकाळी 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज. हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केल्या जातील. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. मराठी गझल 8:40. सकाळी 10:00 नारी विश्व या कार्यक्रमात लेखन आणि निवेदन असेल समीधा खाकरे यांचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम. गीतगंगा हा कार्यक्रम सकाळी

साडेदहाला 11 वाजता आपकी फरमाइश हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचा आनंद आपण घेऊ शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तर श्रोत्यांनो, असे असतील आमचे आजचे संपूर्ण कार्यक्रम.

आता वळूयात उद्याच्या कार्यक्रमांकडे. उद्या 28 मे 2026 गुरुवार सकाळी 6:05 भक्ती संगीत, 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:40 विचारपुष्प या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन आपण ऐकू शकाल. लेखन प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचा आणि वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा असेल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. दिनविशेष या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 6:55.

उद्या सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलासा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:45 आम्ही प्रसारित करू. 7:45 मिश्र संगीताचा आनंद आपण घ्या. सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीत. सकाळी 10:00 ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात हंगामी फळ पिकांचं आरोग्यदायी महत्त्व आणि प्रक्रियामुक्त पदार्थ या विषयावर डॉक्टर प्रणिता कडू प्रमुख गृहविज्ञान विभाग कृषी विज्ञान केंद्र घातखेड यांची अवंती मोरे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 गीतगंगा हा कार्यक्रम आणि 11:00 नए तराने या कार्यक्रमात नवीन हिंदी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करू. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. तर श्रोत्यांनो, असे असतील उद्याचे संपूर्ण कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ज्ञान माहिती मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण 101.5 MHz वर.

0: श्रोत्यांनो, यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 6:40 झाले आहेत. विचारपुष्प या कार्यक्रमात प्राध्यापक राग साधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतनात ऐकूया लेखन बाबूराव उपाध्ये यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे.
1: मराठी साहित्यातील ज्ञानतपस्वी आणि संयमशील व्यक्तिमत्व म्हणजे प्रख्यात समीक्षक प्राध्यापक राग जाधव. रावसाहेब गणपतराव जाधव असं त्यांचं पूर्ण नाव. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1932 रोजी झाला, तर निधन 27 मे 2016 रोजी झालं. 84 वर्षांचं त्यांचं जीवन म्हणजे एका समर्पित वाटचालीचा आदर्श आहे. आजच्या साहित्य परिवारातील नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, अनुकरणीय वाटेल असं त्यांचं कार्य आणि विचार आहेत. त्यांच्या साहित्य निर्मितीतील निरपेक्ष जीवनाला अभिवादन करणं कृतज्ञताच आहे. त्यांच्या साहित्य योगदानाचं चिंतन प्रेरणादायक आहे. त्यांच्या साहित्याचं आणि व्यक्तिमत्वाचं स्मरण म्हणजे साहित्यिक गुणांचं स्मरण होय. प्राध्यापक राग जाधव हे स्वतंत्र प्रतिभेचे कवी म्हणून प्रारंभी उदयास आले. 1960

0: 1960 पासून मराठी साहित्यात ग्रामीण, दलित, स्त्रीवादी, आदिवासी असे अनेक प्रवाह सुरू झाले. त्यापैकी दलित साहित्याचं स्वागत करणारे मराठीतील पहिले मर्मज्ञ समीक्षक म्हणून राग जाधवांकडे पाहिलं जातं. मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा सार्थ स्वागतशील दृष्टिकोन ठेवणारे ते विचारवंत होते. ते स्वतः सर्जनशील लेखन करणारे संवेदनशील लेखक होते. नवोदित लेखकांबद्दल त्यांना आपुलकी वाटत असे. नवीन साहित्यिकांमध्ये स्वागतशील सकारात्मक दृष्टी वाढली पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. मराठीमध्ये सर्जनशील लेखन करणाऱ्या नवोदित लेखक कवींना सदैव प्रोत्साहन देणारं, समजून घेणारं आणि इतरांच्या लेखनाकडे सकारात्मकतेनं पाहणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक राग जाधव होते. त्यामुळंच त्यांच्याकडे पाहण्याची आदरयुक्त भावनाशीलता आजही प्रेरणादायी आणि स्वागतशील आहे. प्राध्यापक राग जाधव यांची साहित्य संपदाही विपुल आहे. अश्वत्थाची सळसळ, आनंदाचा डोह, कला साहित्य आणि संस्कृती, काव्य समीक्षेतील धुळाक्षर, निळी पहाट, निळे पाणी, निळी क्षितिय, प्र के अत्रे साहित्यदृष्टी आणि साहित्य विचार, माझं चिंतन, साठोत्तरी मराठी कविता आणि कवी अशी ग्रंथसंपदा म्हणजे प्राध्यापक राग जाधव यांची मोठी सारस्वत साधनाच आहे. त्यांची संपादनं देखील अतिशय मौलिक आहेत. आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, निवडक साने गुरुजी, साधना साहित्याचे 8 खंड, याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मराठी वाङ्मयाचा इतिहास या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये 1950 ते 2000 या कालखंडातील साहित्यावर प्रकाश टाकणाऱ्या 4 खंडांचं त्यांनी केलेलं संपादन अभ्यासकांना दिशादर्शक असंच आहे. प्राध्यापक राग जाधव या प्रतिभाशाली साहित्य ऋषीला अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार लाभलेले आहेत. त्यांच्या निवडक समीक्षा या ग्रंथाला टागोर वाङ्मय पुरस्कारानं गौरवण्यात आले. महाराष्ट्र शासनानं त्यांना फेब्रुवारी 2016 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. औरंगाबाद इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून त्यांनी 1,00,000 रुपये साधना ट्रस्टला दिले असं त्यांचं व्यक्तिमत्व उदार आणि निर्मोही होतं. प्राध्यापक राग जाधव यांच्या व्यक्तिमत्वाचं आणि साहित्याचं चिंतन म्हणजे साहित्य शारदेच्या मंदिरातील घंटानाद आहे. त्यामध्ये साहित्यभक्ती आणि ज्ञानशक्तीचा पुरस्कार आहे. साहित्यिकांचं कार्य हे ऋषिकुळासारखं आहे. ज्ञानसाधना आणि सात्विक समाजधारणा हा त्यातील बांधिलकीचा वसा आणि वारसा असतो तो जपण्यात खरी मानवता असते. प्राध्यापक राग जाधव म्हणजे संयमशीलता, ज्ञानशीलता, अभिरुचीशीलता, सेवाशीलता आणि सद्गुणशीलता या 5 गुणांचा समन्वय आहे. असं बहुपेढी व्यक्तिमत्व लाभलेले प्राध्यापक राग जाधव म्हणजे समाजासाठी मराठी साहित्यातील दीपस्तंभ होते.
1: विचार पुष्प हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यांनो, सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला ऐकूया आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम अनुक्रमे आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम, या मासिक पाळी दरम्यान आहार कसा असावा याविषयी आज सांगा.
2: मासिक पाळीमध्ये जो विषय आहे तो आहे रक्तस्राव. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे मासिक पाळी दरम्यान तिला आहे खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो. त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं त्यामुळे जास्त प्रमाणात तिला पुढे धोका आहे तो रक्तक्षय. हा, आणि हा रक्तक्षय होऊ नये म्हणून तिने प्रॉपरली जेवणामध्ये लोहयुक्त आहाराची गरज आहे. आता लोहयुक्त आहार म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिनं, कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनही लागतं. त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोड, अल्ली, कडधा.

0: याविषयी आज सांगा.
1: मासिक पाळीमध्ये जो विषय आहे तो आहे रक्तस्राव. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे, मासिक पाळी दरम्यान तिला आहे खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं, त्यामुळे जास्त प्रमाणात तिला पुढे धोका आहे तो रक्तक्षय. हा, आणि हा रक्तक्षय होऊ नये म्हणून तिने प्रॉपरली जेवणामध्ये लोहयुक्त आहाराची गरज आहे. आता लोहयुक्त आहार म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे, की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिन, कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनही लागतं. त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोड अल्ली कडधान्य आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर मासे आहे, तर नंतर अंडा आहे. आणि ह्या दरम्यानी थोडंसं तिच्या पोटामध्ये दुखत असतं, त्याच्यामुळे हा जो आहार आहे हा हलका आहार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भरपूर पातळसर असणंही गरजेचं आहे, कारण शरीरातलं पाणी रक्ताद्वारेही भरपूर प्रमाणात बाहेर गेलेलं असतं. आणि त्यानंतर आहे तिला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम या घटकांची गरज असते. का? तर तिला बऱ्याच वेळा जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात तर त्याच्याही वेदना तिला होत असतात, ते आखुडलेले असतात. तर हे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी तिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तर हे मिळण्यासाठी कोबी हा चांगला स्रोत आहे. नंतर मासे आहेत, खेकडे आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पदार्थ आहेत, ज्याच्यातून कॅल्शियम मॅग्नेशियम ती खूप प्रमाणात तिला मिळेल. आणि काय होणार आहे, तिचं रक्त भरून निघेल, नंतर पोटामधले जे स्नायू असतात ते सैल पडायला मदत होईल, अशक्तपणा थकवा आहे हेही कमी व्हायला मदत होईल होऊ शकते. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन सोबत आपल्याला आहाराचीही तेवढीच खूप महत्वाची गरज आहे.
0: नक्कीच मॅडम, या दरम्यान ज्या वेदना होतात त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
1: हा, तर वेदना म्हणजे थोडक्यात काय आहे की तो स्त्राव बाहेर काढण्यासाठी गर्भाशयाला जोरदार आकुंचन येत असतात आणि त्याच आपल्याला वेदनाच्या स्वरूपात आपल्याला बाहेरून दिसतात. तर ह्यामध्ये वेदना कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक घरगुती आहे ते म्हणजे आलं. तर आल्याचा चहा जर पिला तर खूप चांगला आहे. त्यानंतर आहे फोमेंटेशन, म्हणजे काय आहे की गरम पाण्याचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर बॅग वापरतो बघा, तर ही हॉट वॉटर बॅग पण आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालून जर पोटाला शेक दिला तर त्याचाही उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे सध्या हॉट पॅड्स पण अवेलेबल आहे, तर हे हॉट पॅड्स पण आपण त्या भागावरती युज करू शकतो, ज्याच्यामुळे गरमपणामुळे काय होणार आहे, तिथले जे गर्भाशयाचे स्नायू आहे ते सैल पडणार आहेत आणि तिच्या पोटातल्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होणार आहे. पोटातल्या वेदना कमी होण्यासाठी एक आहे ते म्हणजे थोडं माइंड डायव्हर्शनल काही थेरपीज आहेत, हॉबीज असतील, काही चित्रकला आहे, संगीत असेल, तर ह्या तुम्ही जपू शकता. आणि अगदी जर खूपच दुखत असेल तर त्याला आम्ही मेडिकली डिसमेनोरिया म्हणतो, तर तुम्ही प्रॉपरली डॉक्टर कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि ते मग तुम्हाला म्हणजे जे काही आहे पेनक्युलर्स वगैरे ते डॉक्टरांच्या ऍडवाइस ने तुम्ही घेऊ शकता.
0: तर श्रोते हो, मासिक पाळी दरम्यान जी स्वच्छता घ्यायची, जी काळजी घ्यायची, याविषयी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण गेले तीन भाग प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांच्याकडून घेतलीत. मॅडम तुम्ही इथे आलात आणि ही माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर.
1: परिसर.

0: ह्याचा काय दुष्परिणाम होत आहे हे आज पाहूया. भारत हा कृषी प्रधान देश आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्र बदलत आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोकण, मुंबई, चेन्नई यासारख्या किनारी भागांना समुद्र पातळी वाढीचा धोका आहे. ह्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शेतकऱ्यांचे नुकसान, पाण्याची कमतरता यात मोठी वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे झाडे लावणे. झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. प्रत्येकाने आयुष्यात कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. बस, रेल्वे, सायकल याचा वापर वाढवला पाहिजे. ऊर्जा बचत केली पाहिजे. अनावश्यक दिवे बंद ठेवणे, एलईडी बल्ब वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे किंवा पवन ऊर्जेचा वापर करणे, नंतर प्लास्टिकचा वापर कमी करणे, कापडी पिशव्या वापरणे, प्लास्टिकचा पुनर्वापराला प्राधान्य देणे, पाण्याची बचत करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पाणी जपून वापरणे हे पण आवश्यक आहे. पुनर्वनीकरणाचा विचार करणे, कचरा वेगळा करणे, पुनर्वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे. स्वच्छ ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वळणे गरजेचे आहे. ह्यामध्ये समाजाची भूमिका काय असू शकते? वृक्ष लागवड मोहीम, प्रदूषण नियंत्रण, हरित ऊर्जा प्रकल्प, प्लास्टिक बंदी, पर्यावरण शिक्षण यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा पर्यावरण क्लब उघडणे, वृक्ष लागवड मोहीम हाती घेणे, प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेणे, ऊर्जा बचतीचे अभियान करणे ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग रोखणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाहीये, प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. जर आपण आज उपाययोजना केल्या नाहीत तर पाणी टंचाई वाढेल, अन्न टंचाई निर्माण होईल, रोग वाढतील, समुद्र किनारी शहरे धोक्यात येतील. वैज्ञानिकांच्या मते तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. पृथ्वी आपली गरज भागू शकते पण लोभ नाही. आपण जर निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल. श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही तर मानव जातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण प्रत्येकाने छोटे छोटे बदल केले तर मोठा फरक पडू शकतो. एक झाड लावा, पाणी वाचवा, ऊर्जा बचत करा, प्रदूषण कमी करा. आजची कृती उद्याचे भविष्य घडवते. धन्यवाद.
1: जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. ग्लोबल वॉर्मिंग मुळे आपल्या

परिसर हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सकाळचे 6:55 झाले आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष.

27 मे 1930 मध्ये त्या काळी सर्वात उंच असलेल्या क्राइस्लर सेंटर या इमारतीचं न्यूयॉर्क मध्ये उद्घाटन झालं. मुंबई येथे तारापूरवाला मत्स्यालय सुरू झालं 27 मे 1951 मध्ये. गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकार

पेटला 27 मे 1964 मध्ये. ग्रँड प्रिन्सेस या जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली 27 मे 1998 मध्ये. 27 मे 1999 मध्ये अमेरिकेचे डिस्कवरी हे अंतराळ यान नव्या अंतराळ स्थानाकडे झेपावले. हिरोशिमा आणि पीस मेमोरियल पार्क आणि हिबाकुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत. भारतातील लडाखमध्ये 26 सैनिकांना घेऊन जाणारं वाहन शोक नदीत कोसळलं आणि त्यात 7 सैनिकांचं निधन झालं 27 मे 2022 रोजी. चित्रकार आणि नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचा जन्म 27 मे 1913 मध्ये झाला. 27 मे 1923 मध्ये अमेरिकेचे 56वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते हेनरी किसिंजर यांचा जन्म झाला. कादंबरीकार डॉक्टर भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म 27 मे 1938 मध्ये झाला. भारतीय वकील आणि राजकारणी नितीन गडकरी यांचा जन्म 27 मे 1957 मध्ये झाला. भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांचा जन्म 27 मे 1962 मध्ये झाला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल हसी यांचा जन्म 27 मे 1975 मध्ये झाला. भारतीय इतिहासकार बिपिन चंद्र यांचा जन्म 27 मे 1928 मध्ये झाला.

संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरुळकर यांचं निधन 27 मे 1986 मध्ये झालं. विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं निधन 27 मे 1994 मध्ये झालं. अर्थतज्ञ मिनीचोर रुस्तुम तथा मिनू मसानी यांचं निधन 27 मे 1998 मध्ये झालं. भारतीय लेखक कंधुगुरी विरेसा लिंगम यांचं निधन 27 मे 1919 मध्ये झालं. 27 मे 1935 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचं निधन झालं. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन 27 मे 1964 मध्ये झालं. तर श्रोत्यांनो, असे होते आजचे दिनविशेष. दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज

0: इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चांद बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
1: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवालदिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा.

0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावती आकाशवाणी केंद्र।
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
2: आजच संपर्क करा।
3: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय। ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं। इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो। खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही।
4: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानाच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आता सविस्तर बातम्या. कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री

0: मंत्री ज्येष्ठ नेते मधू दंडवते यांचं नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याच्या प्रस्तावाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. केंद्राच्या मान्यतेनंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं होणार आहे. देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार आता शासनाला 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबवता येणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीनं जवळपास 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्यासाठी नागरी पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्त कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,
1: एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत. यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एकीकडे नॉर्मल पेट्रोल डिझेलची खपत वाढलेली आहे आणि त्याचवेळी कमर्शियल जे ऑइल आहे, पेट्रोल डिझेल आहे, याची खपत मात्र थोडी कमी होताना दिसते आहे. याचा अर्थ नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियल कडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे.
0: कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी काल दिली. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे, यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले. दरम्यान कांद्याला 24 रुपये प्रति किलो किमान भाव मिळावा यासाठी काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी चंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वांवर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारनं परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विसर्जनेच्या अतिरेकी चळवळींविरुद्धची कारवाई यांसह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित केलं आहे. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या आव्हानाचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती अशा बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा काल पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर इथं अत्यंत दिमाखात साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा

गौरव करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक दिग्दर्शक अभिनेते ऋषिकेश जोशी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. चौकटीतल्या जीवनापलीकडचे कठोर वास्तव लेखनातून पाहायला शिकले अशा भावना प्रतिभा रानडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. विशेष ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिकही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत टीबी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दाट लोकवस्तीमुळे टीबी सारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे या अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात काल झालेल्या महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. लहान बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने 260 कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला काल मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात पहिल्या टप्प्यात पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणं, 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सतर्कता सूचना यंत्रणा उभारणं, तसंच 2 बचाव आणि 10 उपचार केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली. या उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले. वाशिम कणेरगाव रस्त्यावरील देवठाणाजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. पिकअप वाहनानं दुचाकीला मागच्या बाजूनं जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील 3 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलींचा समावेश आहे. नाशिक शहरालगतच्या कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या 4 जणांचा काल संध्याकाळी धरणात बुडून मृत्यू झाला, तर 1 बालकाला वाचवण्यात यश आलं. 2 वर्षांचं मूल धरणाजवळ वाहत असल्याचं पाहून 1 महिलेनं पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवलं. ग्रामस्थांनी 4ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं अनेक वर्षांपासून वस्ती करून असलेली जवळपास 500 वटवाघळं मृत्युमुखी पडली आहेत. सिरोंचा इथं गेल्या काही दिवसात 45 अंशांच्या पुढे तापमान होतं, त्यामुळे उष्माघातामुळे या वटवाघळांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केला आहे. विषाणूजन्य आजार पसरू नये म्हणून मृत वटवाघळांना तेथच खड्डा करून पुरण्यात आलं असं वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येगाव शिवारात शेळ्या राखत असलेल्या शाळकरी मुलावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला, तर 1 महिला गंभीररित्या जखमी झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यात काल दुपारनंतर वादळ वारा आणि गारपिटीसह पाऊस पडला, त्यामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. अनेक घरांवरील आणि गोठ्यांवरील पत्रे उडाले, 1 वासरू ठार झालं तर काही जनावरं जखमी झाली. अमरावती शहर आणि परिसरात काल काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान, तर विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्या शास्त्रीय आव्हानांच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
1: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर.

ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर

0: पदार्थ ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज

किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोत्यांनो, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदारे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमात आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्या सोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणार राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणार शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक हे महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 ला उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत 16 विभाग, त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत. आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या पण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्यात. आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेले आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जे बाहेर काम करणारी उन्हातानात फिरणारे डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
1: राज्यपातळी जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर ही आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत आणि त्यातील एक डेडिकेटेड सेंटर आहे, सेंटर फॉर हीट वेव्ह मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारी परिणामांचा अभ्यास करणार आहे, त्यासंदर्भात संशोधन करणार आहे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत, शासकीय अधिकारी असतील, यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ऍडवायझरीज इश्यू केलेले आहेत. त्या ऍडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार, शेतमजूर, कोल माइन्स, कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माइन्स यांच्यासाठी आपण ऍडवायझरी इश्यू केलं. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे जो उष्माघाताने प्रभावित होऊ शकतो त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
0: नक्कीच. आता मागच्या वर्षीचा जर पूर परिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला आणि त्यात राज्य शासनाचं कामही खूप कौतुकास्पद होतं. तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूर परिस्थिती आपण हाताळली.
1: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खरं तर अभूतपूर्व होता.
0: हो ना.
1: कारण तसं पाहिलं तर अहिल्यानगर, सोलापूर, बीड हे अवर्षणप्रवण क्षेत्र आहेत, म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला नव्हता, परंतु प्रथमतःच आपण या भागात पूर अनुभवला. याशिवाय जी सिन्हा नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठचा प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली. तर यासाठी आपण सर्वप्रथम याचा कुठल्याही प्रतिसादाची यंत्रणा जी अलर्ट एजन्सीज आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे. या दरम्यान मला 2025 आपण जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रसारित केलेत. त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं. हा एक प्रकार झाला. याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी, आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे NDRF यांचं प्री पोझिशनिंग केलं. याशिवाय सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती. याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण 0 मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात. त्यामुळे मागील वर्षीच्या पुराच्या काळात खरोखरच चांगला अनुभव आला आणि चांगलं काम करू शकलो आपण.
0: नक्कीच. खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती, तिला खूप ताकदीनं तोंड राज्य शासन

0: रत्नानं दिलं आणि त्यामुळे शून्य मृत्यू त्या ठिकाणी घडले. आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात. मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे?
1: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात, त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, उदाहरणार्थ उद्योग विभाग, यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ, हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो, तर हे प्रथमतः यासाठी काम करतात. त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं. तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ॲक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट, म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर, म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था, या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या वेळोवेळी आपण निर्गमित केल्या. याबाबत वेगळ्या विभागांशी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो. याने
0: नक्कीच, म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं. आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलंय. वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार ते वादळ येणार, तर मग अशा या चक्रीवादळांना त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं?
1: चक्रीवादळ जर बघितलं तर आपण दोन कालावधी दिले, एक मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर, साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून. आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्मित केल्यात. विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो, उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तर याची एक सिक्वेन्स आहे. प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, नंतर तो अति कमी दाबाचा डीप डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतो. तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सी, समजा IMD आहे, भारतीय हवामान विभाग आहे, किंवा नॅशनल रिसोर्स NRSC यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं चक्रीवादळ येणार आहे, कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे. हे साधारण आपल्याला हे अलर्ट्स आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात. हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो. विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे क्षेत्र असेल त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे. याशिवाय इतर जे योजना आहेत आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज, NDRF, SDRF यांचं प्री पोझिशनिंग करतो. याशिवाय हे जे महत्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो. याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीच काम करतो. ह्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणजे तातडीच्या उपाययोजना, याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करत आहे. यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये, कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतोय आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात, महत्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या, वीज संपर्क बंद, त्यासाठी आपण अंडरग्राउंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतलं या चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण यात नियंत्रण मिळवत प्रयत्न करतोय.
0: आता चक्रीवादळानंतर आपण वळूया भूस्खलन या विभागाकडे. त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करतात, शासन काय करतं यासाठी?
1: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केलेत, म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केलेत 2024 मध्येच. यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय. तर यात मुख्यतः जे भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट्स घेतोय, मग ते आपल्या राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय. आपण लँडस्लाईड वेगळ्या ठिकाणी वॉल्स, फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय. तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, अग्रगण्य संस्था, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसोर्स सेंटर NRC आहे, IIT दिल्ली आहे, यासारख्या संस्थेंकडून जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात आणतोय. या अनुषंगाने आपण मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईड साठी पण आपण काम करतोय त्यावर.
0: नक्कीच, आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनते

0: सहभाग नसला तर तो यशस्वी होणार होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅन द्वारे काम करतोय, मॉक ड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र वा पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी आपदामित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाही तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत होतो आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः त्यामध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदारे आपला निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 101.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, सकाळचे 7:40 झाले आहेत. थोड्याच वेळात ऐकूयात सुगम संगीताचा कार्यक्रम.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोत्यांनो, आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीत.

सुरुवातीला ऐकूया अवधूत गुप्ते यांच्या स्वरात चंद्रशेखर साणेकर यांचं गीत, संगीत मयुरेश पै यांचं.

0: अवधूत गुप्ते यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत मयुरेश पै यांचं होतं. श्रोत्यांनो, कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381.
0: श्रोत्यांनो, कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

अशोक पत्की यांच्या संगीत नियोजनात ऋषिकेश रानडे यांची गीतरचना आपण ऐकलीत. स्वर देवकी पंडित यांचा होता.

आरती अंकलीकर यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. श्रोत्यांनो, या रचनेबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. सकाळचे 8 वाजत आहेत. सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. सुरुवातीला प्रतीक्षा करूया हिंदीतून दिल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा। अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न। गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही। अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह। आणि व्हिएतनाम मधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्ण पदक। आता सविस्तर बातम्या। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांच्यासोबत 17व्या बैठकीत चर्चा केली। अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियम पुरवठ्यासह ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं तसंच दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातील व्यापार वृद्धी संदर्भात झालेली चर्चा ही मैलाचा दगड असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे। हिंद प्रशांत क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर

चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली इथं झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसंच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण या क्वाड सहकार्याच्या स्तंभांवर चर्चा करण्यात आली असं परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितलं. दहशतवाद विरोधी कारवाई हा क्वाड सहकार्याचा एक महत्वपूर्ण स्तंभ आहे. पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत असल्याचं या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. केंद्र सरकार ड्रोनद्वारे होणारी अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पुढील 6 महिन्यात अँटी ड्रोन अर्थात ड्रोन विरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सांचू सीमा चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संबोधित करताना ते बोलत होते. सीमेपलीकडून निर्माण होणारे धोके जरी अत्यंत महत्वाचे असले तरी देशात राहून अशा धोक्यांना मदत करणाऱ्या घटकांकडेही तितकंच गांभीर्यानं लक्ष दिलं जाणं आवश्यक आहे. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी असंही त्यांनी नमूद केलं. सीमेची सर्वसमावेशक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमा सुरक्षा दल, सशस्त्र दलं, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचा समावेश असलेली 4-सूत्रीय बहुस्तरीय यंत्रणा असणं अनिवार्य आहे असंही त्यांनी नमूद केलं. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानांचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती या बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. भारत कॅनडा आर्थिक भागीदारीचा पुढील अध्याय हा विश्वासावर आधारित असेल ज्यामुळे दोनही राष्ट्रांची सामूहिक समृद्धी साधली जाईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल व्यक्त केला. कॅनडातील टोरंटो इथं आयोजित राजकीय पुनर्रचनेपासून ते व्यावसायिक अंमलबजावणीपर्यंत या उद्घाटनपर मंत्रीस्तरीय सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने एकंदर 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात एकंदर 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वावर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारने परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी चळवळीविरुद्धची कारवाई यासह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इस्रायलला असलेल्या पाकिस्तानच्या दीर्घकालीन विरोधामुळे त्याला तटस्थ मानलं जाऊ शकत नाही असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ग्रॅहम यांनी पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्राहम करारात सामील होण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असा आग्रह केला आहे. दरम्यान देशाच्या मूलभूत विचारधारेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही कराराला पाकिस्तान पाठिंबा देणार नाही. पाकिस्तान अब्राहम करारात सामील होण्याची शक्यता

0: नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर ग्रॅहम यांनी हे आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने चंद्रावर तळ उभारण्याच्या योजनेचा भाग म्हणून चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या रोबोटिक लँडर्स, हॉपिंग ड्रोन्स आणि वाहनांचा तपशील प्रकाशित केला आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची अवकाश कंपनी ब्ल्यू ओरिजिन ही यंत्र तयार करण्यासाठी निवडलेल्या अनेक कंपन्यांपैकी एक आहे. 2028 मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अमेरिकेला आपल्या नागरिकांना पुन्हा चंद्रावर उतरवायचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवांना परत पाठवण्यासाठी नासाबरोबर चीन या स्पर्धेत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये कोणताही सुरक्षा भंग झालेला नाही असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. cbse.onmarks.co.in ही URL केवळ अंतर्गत चाचणी आणि पुनरावलोकनाच्या उद्देशाने नमुना माहिती असलेली चाचणी साइट आहे असंही मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं साठवणूक केलेला कांद्याच्या किमान हमी खरेदी दर 1270 रुपये प्रति क्विंटलवरून वाढवून तो 1580 रुपये प्रति क्विंटल असा केला आहे. कांदा खरेदीबाबत विविध राज्य सरकारांच्या आलेल्या विनंतीवरून हा निर्णय काल घेण्यात आला. या दरांची तात्काळ अंमलबजावणी होणार असून यासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभाग, नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली आहे. व्हिएतनाममधील दा नांग इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी काल पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं. 65 किलो वजनी गटात मोहित कुमार तर 79 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत चंदर मोहननेही सुवर्ण पदक जिंकलं. हवामान. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काल 46 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने रविवारपर्यंत बिहार, कर्नाटक आणि ईशान्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोत्यांना सकाळचे 8:40 झाले आहेत. थोड्याच वेळात आमचा यानंतरचा कार्यक्रम.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आण.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा श्रोत्यांनो मराठी गझल आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्रीधर फडके यांच्या संगीत निर्देशनात अरुण सांगोळे यांची रचना, स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रीधर फडके यांच्या संगीत नियोजनात अरुण सांगोळे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. स्वर सुरेश वाडकर यांचा होता. श्रोत्यांनो, कार्यक्रमात घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381

भीमराव पांचाळे यांचा स्वर आणि संगीत आहे, आणि रचना अरुण सांगोळे यांची.

चंद्रशेखर सानेकर यांची शब्दरचना आपण ऐकलीत. स्वर सुरेश वाडकर यांचा होता आणि संगीत विजय मोरे यांचं. श्रोत्यांनो, मराठी गझल आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

विजय मोरे यांनी संगीतबद्ध केलेली चंद्रशेखर सानेकर यांची रचना आपण ऐकलीत. स्वर सुरेश वाडकर यांचा होता. श्रोत्यांनो, या रचनेबरोबरच मराठी गझल हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: इससे पहले
1: 101.5 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आमच्या स्थानिक प्रसारणात परत एकदा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत.
1: ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशी साठी 99606 55381.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोत्यांनो, विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सादर करते आहेत भैयालाल टेकाम.
4: माहिती मनोरंजनाचा खजिना विविध, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
0: श्रोत्यांनो, विविधा अंतर्गत नारी विश्व या कार्यक्रमातील आजच्या भागाचं संकलन आणि निवेदन समीधा खाकरे यांचं आहे. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
5: नमस्कार माझ्या प्रिय सखींनो, मैत्रिणींनो आणि नारी विश्व ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांनो, कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी समीधा खाकरे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. नवीन विषय नवीन माहिती घेऊन मी आली आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रवासाला. सखींनो, असं म्हटलं जातं की समाजाच्या समग्र प्रगतीमध्ये नारीची म्हणजे स्त्रीची महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि विश्वसंसारात तर तिचे स्थान अगदी अतुलनीय असं आहे. स्वतः प्रकृतीनेच

नारी रूपाने सृष्टी निर्माण करून त्याचे पालन पोषण भरण संगोपन आणि संवर्धन हे काम नारीकडे दिले आहे, म्हणून तिला सहिष्णुतेची प्रतिमा असेही म्हटले जाते. सखीनो, पृथ्वी दिसायला कितीही कठोर दिसत असली तरी ती कमालीची धैर्यवान सहनशील आणि तेवढीच शांत आहे. पण या कोमल शांत आणि सहिष्णुतेने भरलेल्या पृथ्वीला तिच्या या स्वभावामुळे पुरुषाने किंवा समाजाने निर्बल किंवा अबला मानून तिचा पदोपदी अपमान केला आणि आजही काही प्रमाणात तसेच होत आहे. पण ते हे जाणत नाहीत की तिच्या या स्वभावातच मनुष्याचे कल्याण आहे. तर ही स्त्री, ही जननी आपल्या अनेक भूमिकांना वठवत मार्गक्रमण करीतच राहते आणि स्वतःला प्रत्येक पावलावर सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. मग क्षेत्र कुठलंही असो, प्रत्येक ठिकाणी आता स्त्री दिसते. अशा अनेक ज्ञात अज्ञात कर्तबगार स्त्रिया आपल्या समाजात होत्या आहेत आणि राहतील.

सखींनो, भारतीय शास्त्रीय संगीताचा सुवर्ण काळाविषयी ऐकताना आपण आजही तेवढंच मंत्रमुग्ध होऊन जातो, नाही का? अनेक शास्त्रीय गायक गायिका या सुवर्ण काळात होऊन गेले. आज अशाच एका मखमली आवाजाचा सुरेल प्रवास आपण जाणून घेणार आहोत नारी विश्व या कार्यक्रमात, ज्या आवाजानं संगीत क्षेत्रातील महिलांची प्रतिष्ठा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली. तो आवाज म्हणजे गान कोकिळा हिराबाई बडोदेकर.

1935 रोजी जन्मलेल्या हिराबाईंना संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खा आणि गान सरस्वती ताराबाई शिंदे यांच्या त्या सुपुत्री. हिराबाईंचे बंधू सुरेशबाबू आणि बहीण सरस्वतीबाई यांच्याकडून हिराबाईंनी सुरुवातीचे संगीताचे शिक्षण घेतले. पण हिराबाईंचे मोठेपण केवळ त्यांच्या गाण्यात नव्हते, तर त्यांनी समाजात घडवून आणलेल्या एका क्रांतीमध्ये होते. मैत्रिणींनो, 20व्या शतकाच्या सुरुवातीला सुजाण घरंदाज स्त्रियांनी जाहीरपणे मंचावर येऊन गाणं ही गोष्ट समाजाला फारशी मान्य नव्हती. अशा काळात हिराबाईंनी जाहीर तिकीट लावून गाण्याचे धाडस केले आणि त्या भारतात जाहीर व्यावसायिक कार्यक्रम करणाऱ्या पहिल्या महिला शास्त्रीय गायिका ठरल्या. त्यांनी संगीत क्षेत्रात महिलांसाठी आदराचे स्थान निर्माण केलं. केवळ शास्त्रीय संगीतच नव्हे तर संगीत सौभद्र, संगीत मानअपमान आणि संगीत साधू मीराबाई या नाटकातील त्यांच्या भूमिकांनी मराठी संगीत रंगभूमीसुद्धा गाजवली. हिराबाई यांच्या आवाजातील गोडवा आणि शांतता ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध करत असे.

त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीसाठी आणि हिराबाई यांच्या संगीतातील योगदानासाठी त्यांना पद्मभूषण आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या ऐतिहासिक दिवशी लाल किल्ल्यावर हिराबाईंना गाण्याचा बहुमान मिळाला होता. हिराबाईंनी त्यावेळी वंदे मातरम हे गीत गायलं होतं. 20 नोव्हेंबर 1989 रोजी हा स्वर अनंतात विलीन झाला. पण त्यांनी गायलेली भजनं, नाट्यगीतं आणि शास्त्रीय चिजा आजच्या पिढीलाही तितकीच भुरळ पाडतात. किराणा घराण्याची ही गानकोकिळा आपल्या स्वरांच्या रूपानं संगीतप्रेमींच्या हृदयात सदैव जिवंत राहील. हिराबाई बडोदेकर यांच्या पवित्र स्मृतीस, त्यांच्या स्वर्गीय स्वरास रसिक चाहत्यांकडून विनम्र अभिवादन.

सखीनो, महापुरुषांच्या यशामागं, त्यांच्या संघर्षामागं एक खंबीर साथ असते, जी स्वतः अंधारात राहून जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याला ऊर्जा देत असते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील असाच एक अथांग आणि धीरोदात्त कणा म्हणजेच त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर. आज आपण त्यांच्याच अद्भुत आणि प्रेरणादायी जीवन प्रवासाचा वेध घेणार आहोत.

7 फेब्रुवारी 1898 रोजी वणंद गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या रामूचा म्हणजेच रमाबाईंचा विवाह अवघ्या 9व्या वर्षी 14 वर्षांच्या भीमरावांशी झाला. लग्न अगदी साधेपणानं भायखळ्याच्या भाजी मंडईत झालं. संसाराची सुरुवात झाली खरी, पण हा संसार केवळ एका घरापुरता मर्यादित नव्हता, तर तो कोट्यावधी शोषितांच्या उद्धाराचा यज्ञ होता. बाबासाहेब जेव्हा उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले तेव्हा मागचा सगळा संसार, गरिबी आणि समाजाचे टोमणे एकट्या रमाईंनी सोसले. कधी कोणाकडे हात पसरला नाही. शेणाचे टोपले डोक्यावर वाहून गोऱ्या थापून त्यांनी घराचा गाडा चालवला, पण बाबासाहेबांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. मैत्रिणींनो, रमाईंचे आयुष्य म्हणजे केवळ त्याग नव्हता, तर ते कमालीचे धैर्य होते. त्यांच्या पदरात आलेली 5 अपत्ये गंगाधर, रमेश, इंदू, राजरत्न आणि यशवंत यांपैकी 4 अपत्ये औषधोपचाराअभावी आणि गरिबीमुळे त्यांच्या डोळ्यादेखत देवाघरी गेली. एका आईसाठी यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं? पण प्रत्येक मरणानं स्वतः थोडं थोडं मरतानाही त्यांनी बाबासाहेबांना कधी कमजोर पडू दिलं नाही. तुम्ही समाजाचा विचार करा, घराची काळजी मी घेते, हा विश्वास फक्त रमाईच देऊ शकत होते. स्वतः बाबासाहेबांनी रमाईंबद्दलच्या भावना एका ग्रंथाच्या अर्पण पत्रिकेत लिहून ठेवल्या आहेत. बाबासाहेब म्हणतात, माझ्या बिकट परिस्थितीत जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ कंठत होतो, तेव्हा जिने तिच्या हृदयाच्या चांगुलपणाने आणि शालीन मनोधैर्याने मला साथ दिली, त्या माझ्या रामूला हा ग्रंथ सस्नेह अर्पण. एका सामान्य भीमाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होण्यापर्यंतचा प्रवास रमाईंच्या त्यागाशिवाय पूर्ण होऊच शकत नव्हता. म्हणूनच आज सारा समाज त्यांना आदरानं आणि प्रेमानं रमाई म्हणजेच माता रमा म्हणतो. 27 मे 1935 रोजी या त्यागमूर्तीची प्राणज्योत मालवली. आज जरी त्या आपल्यात नसल्या, तरी रमाईंनी दिलेला संयम, त्याग आणि स्वाभिमानाचा संदेश आजही प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे. सखीनो, अशा या महान माऊलीला, त्यागमूर्ती मातोश्री रमाई आंबेडकरांना आज त्यांच्या स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम आणि विनम्र अभिवादन.

मैत्रिणींनो, आज आजीबाईच्या बटव्यात आपण जाणून घेणार आहोत बडीशेपचे काही प्रमुख सोपे औषधी उपयोग. सध्या उन्हाच्या झळा असह्य होत आहेत, अशात शरीराला अंतर्गत थंडावा देण्यासाठी आपण सर्वच प्रयत्न करीत असतोच. त्यासाठी वेगवेगळे सरबत, ज्यूस, शेक आपण घेतच असतो. पण शरीराला गारवा देण्याबरोबरच काही महत्त्वाचे औषधी गुणधर्म असलेली बडीशेप आपण दैनंदिन जीवनात वापरतो खरी, पण बडीशेपची औषध म्हणून आपण कोणते कोणते उपयोग करून घेऊ शकतो तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. जेवणानंतर बडीशेप चावून चावून खाल्ल्यानं बरेच फायदे होतात. मुखवास म्हणून बडीशेपचा उपयोग तर होतोच, शिवाय बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, आयन यासारखे घटक असतात जे पचनासाठी उत्तम असून अपचन, पोटदुखी, ॲसिडिटी, तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मळमळ, गॅसेस, त्याबरोबरच कफ, खोकला यावरही बडीशेप उपयुक्त असं औषध आहे. मैत्रिणींनो, व्हिटॅमिन एचे प्रमाण बडीशेपमध्ये चांगल्या प्रमाणात असतं. बडीशेप ही डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदनेवर बडीशेप पाण्यात उकळून त्याचा चहा घेतल्यास आराम मिळतो. असे अनेक उपयोग बडीशेपचे आहेत. यासोबतच बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी बडीशेप ही खूप उपयोगी पडते. तर सखींनो, बडीशेपपासून सरबत तयार करण्याची रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग उचला पेन आणि लिहून घ्या ही रेसिपी. मैत्रिणींनो, उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिक थंडावा देणारे आणि पचनास मदत करणारे एक अत्यंत गुणकारी असलेले पेय म्हणजे बडीशेपचे सरबत. अत्यंत कमी सामग्री आणि कमी लागणारा वेळ अशी ही झटपट पण उपयुक्त रेसिपी आज आपण ऐकूया. चला तर मग सुरुवातीला या सरबतासाठी लागणारं साहित्य लिहून घ्या. बडीशेप 2 ते 3 टेबलस्पून, खडीसाखर 2 ते 3 चमचे किंवा आपल्या आवडीनुसार, काळे मीठ तेही आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकता, जिरे पावडर 1/2 चमचा, वेलची पावडर चिमूटभर, पुदिन्याचे पानं 8 ते 10, लिंबाचा रस 1 चमचा, थंडगार पाणी आणि बर्फाचे तुकडे. आणि हो सखींनो, आपल्याकडे जर सब्ज्या उपलब्ध असल्यास तो भिजवून 1 चमचा आपण या सरबतात घालू शकता. तर आता या सर्व साहित्यापासून बडीशेपच्या सरबताची कृती कशी करायची ते जाणून घ्या. सुरुवातीला बडीशेप, खडीसाखर, काळे मीठ, जिरे पावडर, वेलची पावडर आणि पुदिन्याची पाने मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या. आता हे मिश्रण सुती कापडातून व्यवस्थित गाळून घ्या. त्यानंतर त्यात लिंबाचा रस, थंड पाणी, भिजवलेला सब्जा आणि बर्फाचे तुकडे टाकून नीट ढवळून घ्या. झालं आपलं बडीशेपचं सरबत तयार. हे सरबत शरीराला ऊर्जा देतं, तसंच दिवसभर आपल्याला ताजं तवाणं देखील ठेवतं. तुम्ही बडीशेप, खडीसाखर आणि जिरे पावडर एकत्र करून साठवूनही ठेवू शकता. हे बरेच काळ टिकते आणि आपण इन्स्टंट असं सरबत करू शकतो. तर सखींनो, कसं वाटलं आजचं हे आगळं वेगळं बडीशेप

0: आजचा नारी विश्व हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि आता आपल्या रेडिओ मैत्रीण समिता खाकरेला रजा द्या. आपण पुन्हा भेटू नारी विश्वच्या नव्या भागात नवीन माहिती आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोत्यांनो, आत्ताच आपण विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम ऐकलात. संकलन आणि निवेदन समिधा खाकरे यांचं होतं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.

0: माहिती मनोरंजनाचा खजिना विविध गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविध तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविध विविध विविध
1: विविधा अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांनो, न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण आमचे कार्यक्रम आता ऐकू शकता. सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोत्यांनो, गीत गंगा या कार्यक्रमात मराठी गीतांचा आनंद आता घेऊयात.
3: गीत गंगा

गीतगंगा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. श्रोत्यांनो, गीतगंगा या कार्यक्रमात अगदी सुरुवातीला ऐकूया आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातील गीत. सुधीर फडके यांच्या संगीत निर्देशनात जगदीश खेबुडकर यांचं गीत आहे आणि स्वर आशा भोसले यांचा.

आनंद घन यांच्या संगीत नियोजनात योगेश यांची शब्दरचना आपण ऐकलीत. स्वर लता मंगेशकर यांचा होता. श्रोत्यांनो, गीत गंगा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया चंदनाची चोळी अंग अंग जाळी.

0: या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांनी गायलेलं जगदीश खेबूळकर यांचं गीत संगीत राम कदम यांनी दिलं आहे.
1: साजरा मुखड़ा चंद्र.

0: झुंज या चित्रपटासाठी स्वर चंद्रशेखर गाडगीळ आणि उषा मंगेशकर यांचा होता. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार राम कदम. श्रोत्यांनो, कार्यक्रमात घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोत्यांनो, गीत गंगा या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राजेश मुजुमदार यांचं गीत. संगीत राम लक्ष्मण यांचं आहे आणि चित्रपट आपली माणसं.

0: आयत्या बिळावर नागोबा या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. सुरेश वाडकर, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत जगदीश खेबुडकर यांचं होतं. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच गीतगंगा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.
1: गीत गंगा.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. थोड्याच वेळात आपकी फरमाइश हा कार्यक्रम.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: नमस्कार श्रोत्यांनो, आपकी फरमाइश या आपल्या पत्रांवर आधारित हिंदी आणि मराठी गीतांच्या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते.

श्रोत्यांनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया राजा या चित्रपटातील गीत. गायक स्वर आहेत उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा. समीर यांचं गीत आहे, संगीत नदीम श्रवण यांचं. आणि हे गीत ऐकण्यासाठी पत्र पाठविणारे श्रोते आहेत तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन यांच्यासोबतच दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन. ह्याच गीतासाठी पत्र पाठविणारे अमरावतीचे श्रोते आहेत कृषी विभाग जिल्हा येथून जयेश वरखेडे, गजानन कलाने, पवन तालन, हेमराज भटकर, मदन गोपाल गवळी, अशोक गावंडे, प्रवीण साठे, उद्धव बाहेकर, निलेश राठोड, राजू भांडे, अमोल गावंडे, वंदना मिसाळ, स्वाती हजारे, लौकिक हजारे, सोनम नाचणकर, सुशांत नाचणकर, रश्मी चांदूरकर, अमोल आखरे आणि पूनम आखरे. श्रोत्यांनो, ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं राजा या चित्रपटातील हे छानसं गीत.

श्रोत्यांनो, आता ऐकूया कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातील या गीतासाठी स्वर आहे उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांचा. गीत आणि संगीत सुधीर मोघे यांचा आहे आणि या गीतासाठी पत्र पाठविणारे श्रोते आहेत प्रवीण नगर अमरावती येथून श्रीमती अनुसया लोखंडे, श्रीमती प्रतिभा लोखंडे, प्रदीप लोखंडे, सुनीता लोखंडे, नंदकिशोर लोखंडे, सौ माधवी लोखंडे, कुमारी अमृता लोखंडे, अनुराग लोखंडे, सौ वैष्णवी लोखंडे, ऋषिकेश लोखंडे, निलय लोखंडे आणि सर्व लोखंडे परिवार. याच गीतासाठी प्रवीणनगर अमरावती येथून पत्र पाठविणारे श्रोते आहेत चंदू हातोले, सीमा हातोले, स्नेहल अदिश्री आणि यांच्यासोबत श्री रामनगरमधून शाश्वत कतोरे आणि मुंबई येथून संजय हातोले. कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटासाठीच परत एक पत्र आहे दहीगाव नांदुरा येथून धोंडू भातुरकर, विवेक भातुरकर, प्रतीक्षा कोमल, समाधान भातुरकर, मंगला भातुरकर आणि नीलूकुमार बगाडे, सुनीता बगाडे, प्रेम आणि राज. श्रोत्यांनो, ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या मनातील हे छानसं गीत.

श्रोत्यांनो, दिलवाले या चित्रपटातील गीतात ऐकवित आहोत स्वर कुमार सानू यांचा, समीर यांचं गीत आणि संगीत निर्देशन नदीम श्रवण यांचं. या चित्रपटातील या गीतासाठी आवड कळविणारे श्रोते आहेत नानखेड जिल्हा वाशिम इथून अशोक चुंबळे, दिनेश चुंबळे, रुपेश चुंबळे, लीलाबाई चुंबळे, चैताली चुंबळे आणि प्रीती चांदणे. पंचशील रेडिओ श्रोता संघ इस्लामपूर तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथून पत्र पाठविणारे श्रोते आहेत सहदेव दामोदर, शशिकला दामोदर, कुमारी साधना आणि सुमेध कुमार दामोदर. अमरावती येथून पत्र पाठविणारे श्रोते आहेत आशा बागवे, चंद्रकांत बागवे, शुभम, पियुष, चिनू पुष्कर आणि चैताली बागवे. याच गीतासाठी परत एक पत्र वडाळी कॅम्प अमरावती येथून प्राप्त झालं आहे दीपक लोखंडे, मनीषा लोखंडे, कनक, नेत्रा देवांगू आणि श्यामराधा लोखंडे यांचं. श्रोत्यांनो ऐकूया दिलवाले या चित्रपटातील हे गीत.

की फरमाईश हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात। श्रोत्यांनो, कार्यक्रमात यानंतर आता सुखाची सावली या चित्रपटातील गीत ऐकूया। स्वर आहे आशा भोसले यांचा, दत्ता दावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं। आणि या गीतासाठी आवड कळविणारे श्रोते आहेत पांढरे येथून महेंद्र सावरकर, महेंद्र कॉलनी येथून अमोल कपिले, शेंदूर जनाघाट येथून प्रशांत सावरकर उर्फ टायगर, जयंत कॉलनी येथून सुधाकर ठाकरे, अशोक बुंदेले, सचिन केचे, विकास शिरभाते किरण नगर येथून रमेश रावजी उंबरकर वलगाव येथून।

अशोक उंबरकर गाडगे नगर येथून सौमाया जावरकर, शुभम आणि राणी आणि समस्त जावरकर परिवार। श्रोत्यांनो, बानोसा दर्यापूर 64 जीन प्लॉट येथून हे पत्र आम्हाला प्राप्त झालं आहे। राजेश चव्हाण, संदीप चव्हाण, किशोर चव्हाण, सचिन चव्हाण यांचं। आणि याच गीतासाठी पत्र पाठविणारे श्रोते आहेत जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशीष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी आणि यांच्यासोबत परभणी येथून गणेश हारगावकर। याच गीतासाठी अकोट येथून पत्र पाठविणारे श्रोते आहेत राजेंद्र भिसे, मनीष करुले, नितीन तायडे, गजानन इंगोले, दिनेश बडसे, चेतन माहोरे, विवेक बोचे आणि रवी वानखडे। लक्ष्मीबाई अनाज मंडी रोड, वंदना नगर, इंदोर येथून रामलक्ष्मण भरत शत्रुघ्न खर्चे, ललिता नारायण खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, मालती स्वाती, प्रयाग चौधरी या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे छानसं गीत आता ऐकूया श्रोत्यांना।

पुलिस पब्लिक या चित्रपटातील गीता पण ऐकलत, लता मंगेशकर आणि अमित कुमार यांच्या स्वरात. असद भोपाले यांचं हे गीत होतं आणि संगीत निर्देशन राम लक्ष्मण यांचं. आणि या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते होते संत सावतामाळी रेडिओ क्लबच्या

चौखा वडाळी चतुर्भुज येथून चक्रधर वाडोकार प्रभाकर वाडोकार ओम वाडोकार अनूप बोरोडे नितीन सुपासे आणि कुमारी श्रावणी याच गीतासाठी कल्याणनगर अमरावती येथून हे पत्र आम्हाला मिळालं आहे. रमेश किल्लेकर, श्यामाताई किल्लेकर, आयुश्री किल्लेकर, आराध्या किल्लेकर, माही किल्लेकर आणि अंश किल्लेकर यांचं. तुलसी रेडिओ श्रोता संघ जिल्हा जळगाव येथून हे पत्र मिळालं आहे. संजय पाटील, शैलाबाई पाटील, नरेंद्र पाटील, शेखर पाटील, किरण पाटील आणि मानसी पाटील यांचं. सारस रेडिओ श्रोता संघ तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून पत्र पाठविणारे श्रोते आहेत. नारायण चिरके, सौ चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे आणि समर्थ उमरे. वरुळ जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे यांनी सुद्धा याच गीतासाठी फरमाईश कळविली होती.

सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलात. धाकटी सून या चित्रपटातील हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. श्रोत्यांनो, या गीतासाठी आवड कळविणारे श्रोते आहेत लेवा खेल मोहल्ला चांदूर बिस्वा येथून नारायण भाऊ, विठ्ठलराव खर्चे, ललिता राणे खर्चे, परी संजना खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, उषा सोरना खर्चे, स्वाती प्रयाग चौधरी आणि मालती चौधरी. गौतमनगर जिल्हा नांदेड येथून हे पत्र खूप सुंदर हस्ताक्षरांमध्ये आम्हाला प्राप्त झालं आहे प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे यांचं. पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथून आवळ कळविणारे श्रोते होते राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना येथून निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर आणि उद्धव साबळे. याच गीतासाठी पत्र पाठविणारे श्रोते इताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथून शंकरलाल जयस्वाल, रामलाल गुलाबलाल, गणेशलाल शुभम प्रसाद, मीनाक्षी दुर्गेश्वरी आणि ज्योती. श्रोत्यांनो, कार्यक्रमात एक व्यावसायिक विश्रांती घेऊयात. कार्यक्रमाचा उर्वरित भाग ऐकूया या विश्रांतीनंतर.

श्रोत्यांनो, आता ऐकूया खुदा गवाह या चित्रपटातील गीत. गायक स्वर आहेत कविता कृष्णमूर्ती आणि मोहम्मद अजीज यांचा, गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. हे पत्र आम्हाला प्राप्त झालं आहे या गीतासाठी. मुक्काम पोस्ट वायगाव, जिल्हा अमरावती, येथून रामचरण मावळे, एकनाथ मावळे, प्रथमेश कुपटे आणि सौ प्रभा कुपटे यांचं. विदर्भ श्रोतांगण रेडिओ क्लब, प्रभात कॉलनी, वडाळी चतुर्भुज, येथून विलास कुपटे, विकी कुपटे, वैष्णवी कुपटे, कार्तिक कुपटे आणि सौ सुनीता कुपटे, अंजली कुपटे. जरूर वरून इथून बाबासाहेब वाडोदे, आदी चर्पे, प्रियंका, पंकज वाडोदे, चंद्रप्रभा वाडोदे आणि रजनी वाडोदे. याच गीतासाठी छत्री तलाव अमरावती येथून पत्र पाठविणारे श्रोते साधना राणे गुप्ता, किशोर गुप्ता, कमल गुप्ता, कविश गुप्ता, नेहा गुप्ता आणि कोमल गुप्ता.

श्रोत्यांनो, दीड शहाणे या चित्रपटातील गीत आता ऐकूया. हे गीत गायला आहे उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी. जय अनंत जाधव यांचं गीत आहे आणि संगीत राम लक्ष्मण यांचं आहे. या गीतासाठी पत्र पाठवणारे श्रोते आहेत उत्तम सरा तालुका भातकुली येथून ज्ञानेश्वर बेलसरे, सुनील मानकर, जया मानकर, प्रशांत मालोकार, अमृता मालोकर, आराध्या बेलसरे, रिबिका श्रीजीत बेलसरे. आणि याच गीतासाठी मुक्काम पोस्ट पातुर्डा खुर्द येथून मनोहर नांदुकार, उर्मिला नांदुकार, गायत्री मोकळकार, अथर्व लाहुडकार, आराध्या नांदुकार, ईश्वरी आणि स्वराली, समस्त नांदुकार आणि लाहुडकार परिवार यांनी हे पत्र पाठविलं आहे. दंडवत श्रोता संघ मुक्काम पोस्ट कुष्टा बुद्रुक तालुका अचलपूर जिल्हा अमरावतीचे श्रोते आहेत प्रवीण हागोणे, सवयोगिता हागोणे, प्रशांत हागोणे, कुमारी प्रियाली, पार्थ हागोणे आणि संपूर्ण हागोणे परिवार.

श्रोत्यांनो, आपकी फरमाईश या कार्यक्रमातील हे शेवटचं गीत आहे हदकरती आपने या चित्रपटातील. स्वर आणि संगीत आनंदराज आनंद यांचं आहे आणि गीतकार आहेत आनंद बक्षी. हे गीत ऐकण्यासाठी पत्र पाठविणारे श्रोते आहेत सरोज चौक अमरावती येथून कमरुल्ला ठेकेदार नसीम बेगम आयशा खान हदिया खान अस्मा सालिया शोएब खान पोत्रा मुज्तबा खान राफ भाई शाहिद भाई रमेश कटनकर आणि वैशाली कटनकर. याच गीतासाठी मुक्कम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर राजे जाधव प्रशांत राजे जाधव जगुताई राजे जाधव सवर्षाताई वायाळ संचित वायाळ प्रथमेश देशमुख सोहम देशमुख प्रणाली देशमुख आर्यकुमारी सानवी देशमुख यांनी पत्र पाठविलं आहे. सागर रेडिओ श्रोता संघ शिवाजीनगर वडाळी देशमुख येथून राजेश खोबरखेडे शिवसागर खोबरखेडे सौ इंदिराबाई खोबरखेडे सुनयना खोबरखेडे सौ दीपाली धाडे राम धाडे सागर खोबरखेडे राजू खोबरखेडे आणि स्वराज धाडे यांनी सुद्धा याच गीतासाठी पत्र पाठविलं आहे.

0: श्रोत्यांनो, हात गर्दी आपने या चित्रपटातील या गीताबरोबरच कार्यक्रमातून आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे. या कार्यक्रमात आपण सुद्धा आपली आवड पत्राद्वारे आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा पत्ता असा आहे, कार्यक्रम आपकी फरमाइश द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र संत गाडगेबाबा विद्यापीठाजवळ कॅम्प रोड अमरावती. चला तर श्रोत्यांनो, आजपुरती मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख या कार्यक्रमातून आपली रजा घेते आहे. परत भेटूयात येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एक प्रखर राष्ट्रभक्त, एक तेजस्वी व्यक्तिमत्व आणि सावरकर म्हणजेच साहस हे आपण सगळे जाणतोच. याच सावरकरांवर त्यांच्याविषयी अतिशय स्नेह असणारे कवी राजा बढे यांनी काय लिहिलंय बघा. मराठ्यांच्या मूर्त स्फूर्ती विकासा नवोन्मेषशाली कवींच्या कवे महासाहसी त्याग वीरा उदारा किती आळवावे तुला गौरवे. आज आपण सावरकरांच्या साहित्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत साहित्य सूर्य सावरकर या रूपकातून. या रूपकाचं लेखन केलं आहे अर्चना साने यांनी.
1: कैदी क्रमांक 32778 वर्ग 3C कक्षा 2 कैद 1910 सुटका 1960.
0: सुनील नभहे सुंदर नभहे नभहे अतल आहा सुनील सागर सुंदर सागर सागर अतल चिहा.

0: हे सागरा, तुझ्याच साक्षीनं तुझ्या लहरींवरून परत एकदा निघाल, पण त्या काळ्या कुट्ट तुरुंगात अंदमानात जन्मठेप भोगण्यासाठी. कठोर का असेना, पण तुझ्याच सहवासात पुढची 50 वर्ष काढायची आहेत हे काय कमी? तू तिथेही असाच सुनील सुंदर असशील, पण माझ्या भविष्याच्या कल्पनेनं सागरात तू काळवंडू नकोस. तुला ठाऊक आहे ही मातृभूमी मला प्राणांहून प्रिय आहे. परवशतेची साखळदंड तोडून तिला मुक्त करण्यासाठी माझे प्राण तिला अर्पण करणं यापेक्षा भाग्य ते कोणतं असेल सागरा?
1: 28 मे 1883 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक धगधगत अग्निकुंड, प्रखर देशभक्त. पण या नावाबरोबर इतरही विशेषणं जोडली जातात, ती म्हणजे धाडस, कर्तृत्व, त्याग, तसंच संवेदनशील मनाचा कवी, लेखक आणि वक्ता सुद्धा. आज त्यांच्या साहित्य विश्वाची ओळख करून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न करूया.
0: सावरकरांचं वाङ्मयीन कार्य अफाट आहे, कधी प्रसंगानुरूप केलेलं तर कधी जाणीवपूर्वक केलेलं. पण त्यांचं लेखन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होणारं असंच आहे, नव्हे तो व्यक्तिमत्वाचा भागच म्हणता येईल. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, उद्भवलेले प्रसंग, त्यामुळे विचारांची घट्ट झालेली वीण त्यांच्या साहित्यातून प्रकर्षानं दिसते. राष्ट्रप्रेम, कर्तव्य, त्याग यासंबंधीच्या भावना अधिक दिसतात.
1: सावरकर वयाच्या 13व्या 14व्या वर्षापर्यंत भगूर या त्यांच्या जन्मगावीच होते. तिथली माणसं, अवतीभवतीचं वातावरण आणि वैविध्यपूर्ण वाचन यामुळे संस्कारांची शिदोरी कायमच गाठीशी होती. लहानपणीच्या गोड आठवणी पुढे अनेक काव्यांमधून प्रतिबिंबित झाल्या आहेत.
2: शैशवी दूध भाताचा घास लावनी लोणचे, ताटलीतून जो दे आई त्या सम कोणचे, मिष्ट पक्वान हो लागे आयुष्यात पुन्हा.
1: या ओळी आईच्या आठवणींना उजाळा देतात.
0: महाकाव्य म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात, म्हणजे अवघ्या 8व्या 9व्या वर्षी महाकवी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. याच पार्श्वभूमीवर पुढे अंदमानात असताना लिहिलेली कविता रवींद्रनाथांचे अभिनंदन ही महाकाव्याच्या स्टोरीची होती असं अभ्यासक सांगतात. तसं बघितलं तर वडील दामोदर पंत हे स्वतः काव्य करत, घरातलं वातावरण भक्तिभाव युक्त होतं, तसंच रसिकही होतं. सप्तशतीचे पाठ, संस्कृत, मराठी, इंग्रजी काव्याचा अभ्यास घरी होत असे. सावरकरांचे मामाही काव्य करत असत. काव्य संस्कार असे दोन्हीकडून पल्लवित झाले.
1: रामायण, महाभारत, मोरोपंत, वामन पंडित, मुक्तेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, इथपासून ते शिवाजी महाराज, पेशवे यांच्या बखरी तसंच इलियड हे महाकाव्य देखील त्यांनी वाचलं होतं. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग हा फटका त्यांनी लिहिला, तर 15व्या वर्षी स्वदेशीचा फटका रचला, जो पुण्याच्या त्यावेळेच्या जगद्वित्तेच्छु या वर्तमानपत्रात छापून आला.
3: आर्य बंधु हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा, हटा सोडून कटा करू यामलेन छपटा ना धरू कदा. अरे आपणची पूर्वी होतो सकल कलांची खाण, हा भरत भूमीच्या कुशी दीपते कलंक आता अमी पहा. नेऊन कच्चा माल आमुचा देती साचा पक्व रूपे, आमुच्यावर पोट भरी परी थोरी कशाची तरी खपे. पहातयांची ही चरीत हो मिती नसे त्या लबाडीला, नाना कर्मे नाना वर्मे देश असा हा लुबाडीला, अहो देश असा हा लुबाडीला, अहो देश असा हा लुबाडीला.
0: 1898 ते 1905 या काळात पेशव्यांवर, शिवाजी महाराजांवर त्यांनी काव्य केली. चाफेकर आणि रानडे फाशी गेल्याचं कळताच त्यांनी आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली की चाफेकरांचं अपूर्ण राहिलेलं कार्य मी पुढे चालवेन, आणि या दोघांवर एक फटका लिहिला.
4: कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे, कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे, कार्य चालवू

0: गिरवित तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे, पराक्रमाचे आम्ही धडे।
1: छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान। त्यांच्या अभिनव भारत या गुप्त सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची शपथ त्यांचे सहकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरी समोरच घेत असत। महाविद्यालयात असताना श्री शिवगीत, शिववीर, शिवाजी महाराजांची आरती, सिंहगडाचा पोवाडा, बाजीप्रभूंचा पोवाडा अशी अनेक काव्य त्यांनी रचली। पुढे रत्नागिरीत असताना 1926 साली शिवाजी महाराजांवरच हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे काव्य लिहून हिंदवी स्वराज्य स्थापणाऱ्या वीराची पुन्हा एकदा आठवण करून दिली।
0: या सर्व काव्य प्रकारातून सावरकरांची स्वराज्याबद्दलची आणि स्वातंत्र्याबद्दलची तळमळ अधिक व्यक्त होते। त्यांच्या वृत्तीवर, कृतींवर आणि साहित्यावरही सर्वात जास्त प्रमाणात मातृभूमी आणि तिचं स्वातंत्र्य याचीच आस दिसून येते। स्वतंत्रतेचं स्तोत्र याच भावनेतून रचलं गेलंय हे वेगळं सांगायला नकोच। स्वतंत्रते भगवतीच्या ठाई निष्ठा वाहताना ते म्हणतात, तुझ साठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण।
1: त्यांचं व्यक्तिमत्व काव्यातून स्पष्टपणे जाणवत असलं तरी कधी कधी त्यांच्यातला तरल कवी निसर्गातल्या विश्वातल्या सौंदर्याला गवसणी घालतो। तारकास पाहून चांदोबा चांदोबा भागलास का, जगन्नाथाचा रथोत्सव या काव्यांमधून ग्रह, नक्षत्र, तारे, उत्सव यांना काव्याच्या चौकटीत त्यांनी उतरवलं आहे।
0: लोहगजाची जी जाणी, लोहगजाची जी जाणी, कोठडी सममती खाली, टाकुनी कांबळी मी अपुली, टाकीत अंगा तो दिसली। समोरची नभी मज देखा, समोरची मज नभी देखा, चमकत चिमुकली शशिलेखा, शशिलेखा रे शशिलेखा। टाळी वाजवनी मी चमशी, टाळी वाजवनी मी चमशी, कथिली वार्ता अद्भुतशी, सहा सहा महिन्यात कधी चंद्र दिसे ना बंदी मधी, वर्षही न जिथे तिथी तिथे, वर्षही न जिथे तिथी तिथे, कळणे कैशी तरीही ते। असेल पंचमी चतुर्थीची, असेल पंचमी चतुर्थीची, कोरकोवळ्या चंद्राची, कोरकोवळ्या चंद्राची।
1: अभिजात संस्कृत वाङ्मयात शोभेल अशा कमला या काव्यात तर अवघी पुष्पसृष्टी उभी केली आहे। एखाद्या महाकवीचीच शैली इथे जाणवते। या काव्यातल्या उपमा तर इतक्या सुंदर आहेत की अनेक प्रख्यात कवी आणि लेखकांना महाकवी कालिदासांची आठवण इथे होते।
0: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी। हिरवाची कधी शालू सितमलमलीचा कधी, रेशमी जर तारीवा जयाच्या पदरामधी। नित्य ताजे जिते मोती पाच माणिक जन्मती, पवनेच तसे त्यासी नटवी डुलवी किती। हासता कुंद दंती ती जित मनमथ मोहवी, सुगंध सौम्य हास्याची जा चारुनी नवी नवी। कला एकेक या लोकी कामिनी सकला करी, निज मोह कलावण्या तिजसी मुकुटाधरी। नौकेत कौमुदीचा, नौकेत कौमुदीचा ही रतली कितीदा तरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी।
1: हुतात्मा भगतसिंग क्रांतिकारक आणि कवी सावरकरांविषयी म्हणतात, विश्वप्रेमी तो वीर आहे ज्याला भीषण क्रांतिकारक, कट्टर अराज्यवादी म्हणायला लोक जरा देखील लाजत नाहीत। तेच वीर सावरकर विश्वप्रेमाच्या लाटांवरून येऊन गवतावर चालता चालता कोवळं गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना म्हणून थबकतात। काव्य मग ते कोमल भावनांचं असो किंवा शृंगारिक रसाचं असो, सावरकर वीर रसाकडे वळतात हे अगदी कमलामधूनही जाणवतं। वीर रसाची विरहोच्छ्वास आणि पानिपतच्या महाकाव्यात घालण्यासाठी रचलेली महासागर ही दोन्ही दीर्घ काव्य त्याचीच प्रचिती देतात।

बुद्ध्याची घेतले वाण करी हे सतीचे, असं म्हणत खरोखरच सावरकरांनी मातृभूमीसाठी घरादाराचा आणि घरच्यांचाही विरह सोसला, पण निष्ठा ढळू दिली नाही. अंदमानात असतानाच सप्तर्षी काव्य त्यांनी लिहिलं, त्यात त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचा प्रत्यय येतो. त्यांनी अंदमानात केलेल्या योगाभ्यासाचा उल्लेख या काव्यात आहे. तसंच सश्रम कारावासाची कामं संपल्यानंतर संध्याकाळी हातातल्या बेड्या चिपळ्यांसारख्या हळू आवाजात वाजवून तुकारामांचे अभंगही ते गुणगुणत असायचे, याचाही आपल्याला उल्लेख आढळतो.

0: भाषेतली शुद्धता याविषयी आग्रही असल्यामुळे काव्यात परकीय रूढ शब्द कटाक्षानं टाळायचा प्रयत्न करत. गोमांतक या काव्यात कोषागार, दंडक, रुग्णालय, सिंधुद्वार अर्थात बंदर, फुलवाडी असे शब्द त्यांनी वापरले. आपल्या भाषेचा अभिमान दिसावा यासाठी त्यांची सर्जनशीलता त्यांच्या सर्वच लेखनातून दिसून येते.
1: ती सौम्य रात्री, ती सौम्य रात्री छाये या मठाच्या निजली स्वता, रवंथ करिता कोण्या हरिणी समशांतता. जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे. पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे, पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे.
0: पहिल्या मुलाचं प्रभाकरचं जाणं, अभिनव भारत संस्थेवर आलेली वक्रदृष्टी, स्वकीयांपासून लांब अशा अनेक भावनांचं मिश्रण सागरास ही कविता लिहिताना त्यांच्या मनात होतं. सागरावर स्वामित्व मिरवणाऱ्या आंग्लभूमीला प्रतिशह देण्यासाठी एका आचमनात सागरास गिळणाऱ्या अगस्त्य ऋषींची कल्पना त्यांना सुचली. विषण्ण अवस्थेतही वीररसच बळावला.
2: हाच वीररस मरणोन्मुख शय्येवर या कवितेमधूनही तीव्रपणे प्रकटतो. मृत्यूला आवाहन करताना करुणरसाऐवजी शांत रसाकडून वीररसाकडेच ते वळतात. कवितेच्या शेवटी ते मृत्यूला बजावतात.
1: परी अशक्य जरी ते तुझ एकटे तसे येण्याची, परी अशक्य जरी ते तुझ एकटे तसे येण्याची, तरी त्याही क्रूर पीडका रोगांच्या सैन्याचा क्षोभ सोसण्या मी असेच सिद्ध अजिदोन वत्सरे.
2: सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा वीर रसाचीच निष्पत्ती करणारे वीर कवी सावरकर.
0: कवितांप्रमाणेच सावरकरांनी विपुल गद्यलेखन केलं आहे. संवादात्मक निबंध कथेच्या स्वरूपाकडे जातात, त्यामुळे कथासंग्रह जरी दोनच असली तरी वाचकांना खिळवून ठेवणारं, प्रेरणा देणारं, विचार करायला लावणारं, कथेतल्या कल्पना विलासापेक्षाही सत्य घटना सांगणारं लेखन अधिक प्रमाणात आहे. देवस्की आणि माणुसकी यातून रत्नागिरी जिल्ह्याच्या दाभोळे गावातल्या देवस्कीच्या नावाखाली चालणारा आत्मघातकी मूर्खपणा त्यांनी रेखाटलाय. तर व्रते आणि वैकल्ये यात विज्ञाननिष्ठ प्रगतीपर व्रत कोणती हे समजून घेऊया असं कथेच्या सुरुवातीलाच ते सांगतात. समाजहितासाठी लोकप्रियतेची तमा न बाळगता फक्त समाज प्रबोधन करणारे लेखन त्यांनी सतत केलं आहे.
2: सावरकरांचे विचार आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होते, त्यामुळे निबंधांमधून, कथांमधून, लेखांमधून डोळसपणे आणि विज्ञानाच्या आधारावरच सण, उत्सव, आचार यांचं पालन करण्यासंबंधी ते सांगायचे. हिंदुत्व या प्रबंधातही त्यांचे हेच विचार ठळकपणे पुढे येतात. असेच विचार कादंबऱ्यांमधूनही प्रकट होतात. त्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे काळे पाणी

0: अभ्यासकांच्या मते माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मचरित्राचंच हे लालित्यपूर्ण लेखन आहे. त्यांच्या आत्मचरित्रावर जेव्हा ब्रिटिशांनी बंदी आणली तेव्हा शासनाच्या वृत्तीला काटशह म्हणून त्यांनी काळे पाणी ही कादंबरी लिहिली. त्यांचे विचार, मत, ध्येय, भावबंध विविध पात्रांच्या माध्यमातून येतात. या कादंबरीतला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे अंदमान या बेटाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. हिंदू राष्ट्राच्या संरक्षणाचं ते पूर्वेकडचं दार आहे, ते सुरक्षित ठेवा, ते मोडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. मला काय त्याचे अर्थात मोपल्यांचे बंड ही कादंबरी मात्र सावरकरांनी विशिष्ट हेतूनच लिहिली. कुठेही अतिरंजित न करता घडलेल्या घटनेचे पडसादच कादंबरीतून उमटले आहेत. विस्कळीत झालेल्या हिंदूंनी आता तरी जातीभेद विसरून एक व्हावं हा विचारही त्यातून त्यांनी मांडला आहे. इतिहासाचं विश्लेषण करणाऱ्या सहा सोनेरी पाने या ग्रंथाला विशेष महत्व आहेच, पण सावरकरांची लेखणी त्याही पूर्वी अगदी तरुण वयात तळपली ती जोसेफ मॅझिनी या इटलीच्या क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राच्या भाषांतराच्या वेळी. यासाठीची त्यांनी केलेली प्रस्तावना ही सुद्धा खूप जास्त गाजली आणि सावरकरांचं महत्व इतर क्रांतिकारकांना आणि ब्रिटिशांनाही वेगळ्या अर्थानं जाणवलं. ही प्रस्तावना महाराष्ट्रात अनेक तरुणांनी मुखोद्गत केली असंही म्हटलं जातं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे महत्वाचं पुस्तक लिहिलं. संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचा त्यांनी ब्रिटिश लायब्ररीत बसून सखोल अभ्यास केला. प्रथम हे पुस्तक त्यांनी मराठीत लिहून काढलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं. पुढे युरोपमध्ये ते छापून भारतीय क्रांतिकारकांसाठी आणि भारतीय जनतेसाठी वितरित करण्यात आलं. 1857चा उठाव भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा होता असं सावरकरांनी या पुस्तकात आग्रहानं प्रतिपादन केलंय आणि त्या ग्रंथाची मोहिनी अनेक क्रांतिकारकांवर पडली. अनेकांना या पुस्तकांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. ब्रिटिशांना या अशा प्रकारच्या पुस्तकाचं लेखन होत आहे याचा सुगावा लागताच इतकी धास्ती त्यांनी घेतली की पुस्तक प्रकाशित होण्याआधीच आणि लेखन पूर्ण होण्याआधीच या पुस्तकावर बंदी घातल्याचं प्रसिद्ध केलं. या पुस्तकावरची बंदी उठवण्यासाठी तब्बल 40 वर्ष जावी लागली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हे पुस्तकही मुक्त झालं. रणशिंग, हिंदू पद पादशाही, अंधश्रद्धा तिरमुलक गोष्टी, तेजस्वी तारे असं अफाट लेखनही त्यांनी केलंय. लंडनची बातमीपत्र म्हणजे सावरकरांनी लंडन मधून भारतातल्या नियतकालिकांसाठी पाठवलेली वृत्त होती. त्यांच्यातला पत्रकार या वृत्तांमधून दिसून येतो. थोडक्यात काय तर साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक पैलूला त्यांनी स्पर्श केला आहे.
1: त्यांनी समाजाचं प्रबोधन हे ध्येय मानलं. लोकांच्या हितासाठी मी लोकप्रियतेचाही बळी देण्यास मागे पुढे पाहिलं नाही असं त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि ते खरंच होतं. त्यांचं प्रबोधन समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणारं होतं. एखाद्या रागाचा स्वरविस्तार करताना त्या रागातले स्वर, त्याची स्वररचना जशी आधारभूत ठरते त्याचप्रमाणे सावरकरांचं अलौकिक व्यक्तिमत्वच त्यांच्या नाट्यलेखनासाठी आधारभूत ठरलं. तसं पाहिलं तर एक उपजत नाटककार त्यांच्यात होताच. वयाच्या 14-15 वर्षीच लोकमान्य टिळक, चाफेकर, रानडे यांच्यावर एक एकांकिका त्यांनी लिहिली होती, पण भगूर इथल्या एका ज्येष्ठांच्या सूचनेमुळे ते नाटक पडद्याआडच राहिलं. पण आपल्या लाडक्या येसू वहिनीला लहानपणी खूप वेळा फसवण्याचे प्रकार त्यांनी केले आहेत. एखाद्या प्राण्याचा हुबेहूब आवाज काढून वहिनीला घाबरवून सोडायचं, नाहीतर धपकन खोटोखोटच झोपाळ्यावरून अंग टाकून द्यायचं आणि मग सगळ्या घरालाच काळजीत टाकायचं. येसू वहिनींच्या या अशा आठवणींमधून त्यांच्यातला नकलाकार आणि नट दिसून येतो.
0: सावरकरांना नाट्यदृष्टी होती आणि स्वतःच्या नाट्यपूर्ण जीवनातूनही त्याची तीव्रता अधिक वाढली असावी. क्रिया प्रतिक्रियांच्या संघर्षावर नाट्य उभं राहतं हे त्यांना चांगलंच ज्ञात होतं. नाटक हे प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे, त्यामुळे

0: आपले ध्येयवादी विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काही नाटकं लिहिली. सावरकर 1924 साली रत्नागिरीला स्थानबद्ध झाले. तिथे त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि शुद्धी चळवळ जोरदार सुरू केली. तोच विषय संगीत उशाप या नाटकातूनही त्यांनी घेतला आहे. अस्पृश्यता, शुद्धी, स्त्रियांचं अपहरण अशा गंभीर विषयांची मांडणी उशाप मधून दिसते. संत चोखामेळा हे या नाटकाच्या केंद्रस्थानी आहेत. चोखोबांच्या काही रचनांवर आधारित काव्यही या नाटकात आहे. पंचही भूतांचा एकची विटाळ, अवघाची मेळ जगी नांदे, तेथे तो सोवळा ओवळा तो कोण, विटाळा कारण देह मुळा. नाट्यकला प्रसारक मंडळींनी हे नाटक 1927 साली रंगभूमीवर आणलं.
1: मास्टर दीनानाथ मंगेशकर, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांनी आपल्या बलवंत संगीत मंडळींमार्फत सावरकरांचं संगीत संन्यस्त खडग हे नाटक 1931 साली रंगभूमीवर आणलं. आत्यंतिक अहिंसा ही हिंसेला जन्म देते हेच या नाटकातून त्यांनी प्रामुख्याने मांडलंय. यातला संघर्ष बुद्ध आणि विक्रमदेव यांच्या विचारसरणीतल्या विरोधावर आधारलेला आहे. राष्ट्राच्या सीमा ह्या तलवारीच्या टोक्यांनीच आखाव्या लागतात. हिंसेची दंत नख शस्त्रानं छाटून टाकते ती खरी अहिंसा होय, अशी वाक्य सामान्यांच्या मनात पुन्हा राष्ट्रहिताच्या गोष्टी रुजवतात. या नाटकाचा नायक विक्रमसिंह हा रणांगणावर अतुलनीय कामगिरी करणारा वीर आहे, परंतु तो अहिंसेचा मार्ग अवलंबून शस्त्र खाली ठेवतो. काही काळानंतर शत्रू त्याच्या शाक्य राष्ट्रावर चालून आल्यावर मात्र तो पुन्हा शस्त्र हाती घेतो. ज्या अत्यंतिक अहिंसेमुळे दुष्टांचं परित्राण आणि साधूंचा विनाश होतो ती अहिंसा धर्म नसून प्रत्यक्ष अधर्मच आहे असं म्हणत विक्रमसिंह पुन्हा शस्त्र हाती घेतो. बलवंत मंडळींनी या नाटकावर अतिशय कष्ट घेऊन त्यातली पद उत्कृष्ट संगीतानं सजवून नाटक सादर केलं. ते गाजलंच आणि त्यातल्या पदांनी रसिक खेचले गेले. सामान्य माणसावर योग्य तो परिणाम साधण्यात नाटक यशस्वी झालं.
0: मराठ्यांच्या इतिहासाविषयीचा अभिमान आपल्या तात्विक निष्कर्षांसहित सावरकरांनी उत्तर क्रिया या नाटकामधून मांडला आहे. पानिपतच्या पराभवाचा पुरेपूर सूड घेण्याचा अर्थात उत्तर जिंकण्याचा इतिहास म्हणजे उत्तर क्रिया. ही मराठ्यांनी थोरल्या माधवरावांच्या कारकिर्दीत कशी पार पाडली हे या नाटकात दाखवलं आहे. या ऐतिहासिक कथानकावर हे नाटक उभं केलंय. या नाटकातली संघर्षाची ठिणगी प्रथम एका वेडीकडून पडते. ती माधवरावांना उत्तर क्रिया करावयास सांगते. माधवराव विचारतात, कुणाची उत्तर क्रिया?
2: कोणाची कोणाची उत्तर क्रिया सांगू तुला? अरे शनिवार वाड्याचा जो धनी आहे ना, बोलाव त्यालाच आणि आमची उत्तर क्रिया कर. तरच आमच्या अंतराळात तळबळणाऱ्या अतृप्त जीवांना उत्तम गती मिळेल. अरे असे ते पाणीपती पडलेले सहस्रावधी अतृप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात. ते बघ माझे पतिराज, तो बघ माझा तनय झुंजत पडलेत बघ रणात. ती बघ माझी मुलगी. अग आई ग, खायाळ केली ग, रक्तबंबाळ केली ना रे त्या राक्षसांनी. तुझ्या बापाची, तुझ्या काकांची आणि तुझ्याही काकांची. अरे दचकतोस काय? तुझ्या भावाची सुद्धा, विश्वासरावाची. आणखी ऐक.
3: आई ग,
2: पायात पुन्हा काहीतरी बोचलं. काचा. ज्या वाटेनं पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग. घरोघर बांगडी फुटली. ते तुकडे पायात बोचून रक्त बंबाळ झालं ना रे माझ हृदय. मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तर क्रिया करायची आहे. त्या लाखांचं नाव ऐकायचं तुला? त्या लाखांचं एक नाव, पानिपत.

0: वेडीच्या बोलण्यामुळे पेटून उठलेले माधवराव अब्दालीच्या नाकावर टिचून पानिपतचं उत्तर काढून उत्तर हिंदुस्थान जिंकण्याची शपथ घेतात. मोठ्या संघर्षानंतर पानिपतचा सूड उगवला जाऊन मराठ्यांचा विजय होतो. सावरकरांच्या तीनही नाटकात स्त्री पात्र ह्या मोठ्या स्वाभिमानी लढवय्या आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेनं कार्य करणाऱ्या दिसतात. उशाप मधली कमल, संन्यस्त खडग मधली सुलोचना, उत्तर क्रिया मधली वेडी आणि सुनीती ह्या सगळ्या लढवय्या आहेत. दुबळी स्त्री त्यांनी नाटकांमधून कधीही दाखवली नाही. तसंच आपल्या नाटकांमधून समाज प्रबोधन आणि जागृतीचं काम त्यांनी वारंवार केलंय. जसं व्यक्तित्व तसंच त्या व्यक्तीचं वाङ्मय, या निकषावर सावरकरांच्या वाङ्मयातून त्यांची संपन्न आणि क्रांती प्रेरक वृत्तीच दिसून येते. कुटुंबात वावरणारे सावरकर अत्यंत प्रेमळ आणि हळवे असत, पण कर्तव्य भावनेनं त्यांनी स्वतःला कठोर बनवलं होतं. हे सर्वच प्रतिबिंबित होतं त्यांच्या विविध साहित्य प्रकारातून. पण तत्कालीन राजकीय दबावामुळे त्यांच्या लेखनावर मर्यादाही कितीदा तरी पडली. त्यांच्या आत्मवृत्तावर बंदी देखील आणली गेली. कित्येकदा लेखन साहित्याच्या अभावी मनात उत्कटपणे आलेले विचार त्यांना सोडून द्यावे लागले. पण प्रतिकूल परिस्थिती असूनही सावरकरांनी जवळपास 10,000 पानांचं साहित्य लिहिलं आहे. वज्राहून कठोर यातना भोगताना फुलांवर, तारकांवर, समुद्रावर काव्यातून कोमल भावना व्यक्त केल्या आहेत.
1: सावरकरांचं अवघं साहित्य चैतन्यमयी आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान जागवणार आहे. वीररस प्रधान तर ते आहेच, पण प्रचंड आशावादीही आहे. आतोनात छळ सोसतानाही आत्मबल सारखं काव्य त्यांना सुचलं, यातच त्यांच्या कणखर स्वभावाची प्रचिती येते. आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे ते जगले. अंदमानात असो अथवा स्थानबद्धतेत तिथल्या कैद्यांना सुशिक्षित करणं, कविता शिकवणं, इथपासून ते त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागवण्यापर्यंत ते सतत कार्यरत राहिले. स्वतः चंदनाप्रमाणे झिजले आणि कार्यरूपी सुगंध अनंत काळासाठी ठेवून गेले.
0: हे स्वातंत्र्यवीर, किती वेळ मी तुझं हे चरित्र गान ऐकत होते. अरे पण हे तर काही थोडेच पैलू होते. तुझ्या संपूर्ण चरित्रातली अथांगता कदाचित मलाही पेलणार नाही. मला पाहताना दूर क्षितिजाला तरी माणसाची दृष्टी थांबेल, पण तुझं चरित्र माझ्यापेक्षा, या सागरापेक्षाही अथांग आणि खोल आहे, अतल आहे. हे स्वातंत्र्यवीरा, तुझ्या चरणाशी मी लीन होऊ शकलो यातच मी माझी धन्यता मानते. तुला शतशः नमन.
1: साहित्य सूर्य सावरकर हे रूपक आत्ताच आपण ऐकलं. लेखन होतं अर्चना साने यांचं. सहभाग होता आरती पटवर्धन, विद्यागौरी तामनकर आणि अर्चना साने यांचा.

0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची, आणि सखी विश्व मध्ये आज आपल्यासाठी आपल्या भेटीला आलेली आहे सविता जेरे. सखी विश्व. सविता, तुझ्या हातात काहीतरी मला खूप छान लेखन दिसतंय.
1: तर अर्चना, आपण छान लेखणीवरनं छान गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी आत्ता आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे रूपक ऐकलं, खरंच केवढं मोठं कार्य त्यांचं आहे ग.
0: प्रचंड मोठं कार्य.
1: त्यांचे शब्द, त्यांची लेखणी, त्यांचे विचार, सगळंच एकदम लखलखते अगदी तलवारी सारखं.
0: मला वाटतं तू त्यांचं काव्य घेऊन आलीस ना.
1: अगदी बरोबर,
0: आपण त्या ओळी नंतर ऐकूया. पण खरंच सावरकरांचा जो काही आयुष्यपट आहे, जीवनपट आहे, तो सहजासहजी आणि खूप कमी वेळात आपण ते सांगणं, समजून घेणं आणि समजावून सांगणं दोन्ही खूप अवघड आहेत. आणि खरंच ग, त्यांचं जीवन म्हणजे अक्षरशः किती कष्ट, किती हाल अपेष्टा, पण तरीही प्रचंड आत्मविश्वास आणि देशाबद्दलचं प्रेम.
1: अगं, आणि म्हणूनच तर ते एवढं मोठं कार्य करू शकतो.

0: सविता, कोणतीही व्यक्ती महान जेव्हा होते ना, ती स्वतःच्या अंगच्या गुणांमुळे नक्कीच होते, पण त्याबरोबरच त्याला घरातल्यांची तितकीच महत्वाची साथ असते, बरं का?
1: अगदी अगदी
0: आणि
1: बरोबर,
0: ती असेल तरच त्या भरोशावर माणूस पुढे मोठा होऊ शकतो,
1: बरोबर,
0: तो कोणत्याही संकटांवर सहज मात करू शकतो. आता तुला सांगते, स्वतः सावरकर, त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर आणि धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर, या तिन्ही बंधूंच्या पत्नींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मदत केलीच, पण सावरकर कुटुंबाच्या संकटाच्या काळात अत्यंत धैर्याने आणि अतिशय खंबीरपणे संकटांचा सामना केला. येसू वहिनी असू देत किंवा यमुनाबाई असू देत, खरंच ह्या
1: ग्रेटस बायका सगळ्याच. आणि या संपूर्ण परिस्थिती सगळी, आपण जर त्या 100 वर्षापूर्वीची ही सगळी परिस्थिती याचा जर आपण आत्ता विचार जरी केला, तरी कसं त्यांनी केलं असेल,
0: काय भयंकर संकटात ते गेले. बर, नुसतं तेवढंच नाही, म्हणजे त्यांनी साथ दिलीच, कधीही नवऱ्यांच्या ह्या वागणुकीवर त्रागा तर केला नाहीच, पण नवऱ्यांच्या परोक्ष जेव्हा त्यांच्यावर संकट आली, इंग्रजांनी त्यांना घरातनं बाहेर काढलं, त्या स्थितीतही त्या डगमगल्या नाही.
1: आणि त्यात आपल्या पोटचा मुलगा गेला तेव्हा, त्याच दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मला इथे ना एक गोष्ट कायम आठवते बरं का अर्चना, एक मोठे सैनिक होते आपल्या आर्मी मधले, मोठे ऑफिसर होते. त्यांच्या मिसेसशी बोलताना असं त्या म्हणल्या होत्या की आमच्या काळी ना की असं फोन मोबाईल असं काही नव्हतं. एकदा नवरा गेला तिकडे लढायला की गेला, मग त्याचा आमचा काहीच संबंध तो येईपर्यंत नसायचा. मग आम्ही फक्त प्रार्थना करायचो की बाबा सुखरूप परत येऊ दे.
0: तू हेच बघ, सैन्यातले जे अधिकारी होते त्यांच्या बायकांना फोनची सोय नव्हती, त्याच्याही अनेक वर्ष पूर्वी आता समुद्रा पलीकडे गेलेल्या सावरकरांचं नेमके ते कोणत्या स्थितीत आहेत, काय चाललंय हे कळायला काही मार्ग नव्हता, पण किती धैर्याने ह्या सगळ्या बायका.
1: आणि मला असं वाटतं प्रत्येकाच्या मनाची शक्ती जबरदस्त असावी तेव्हा.
0: नक्कीच असणार, पण खरंच म्हणजे बघ ना, पती पत्नीचं नातं हे विश्वासावर जेवढं असतं तर त्याच्या पलीकडे काहीच नसतं.
1: अगदी खरंय अर्चना. आणि कितीही सुख दुःख असो, कि संसारात अगदी पती पत्नी एकत्र असो किंवा लांब असो दूर असो, प्रवास हा आपला संसाराचा खडतर असो किंवा सुखद असो, पण एकमेकांची साथ असली ना तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो आणि एकमेकांच्या विश्वासाला पात्र ठरू शकतो.
0: अगदी बरोबर,
1: तोच संसार मला असं वाटतं खऱ्या अर्थाने सुफल संपूर्ण होत असतो.
0: अगदी बरोबर आहे. सविता, तुझ्या हातात मला येताना जो कागद दिसला त्याच्यावरची कविता मी आता वाचली बर का, तुझ्याही नकळत वाचली. आणि सावरकरांनी तर अनेक कविता लिहिलेल्या आहेतच, 12,000 ओळींच्या कविता आहेत त्यांच्या.
1: केवढं मोठं काम आहे हे सगळं करत,
0: मोठं म्हणजे अगं किती प्रतिकूल परिस्थितीत लिहिलेल्या आहेत. तर कमलासारखं काव्य सुरुवातीलाही म्हटलं की ते इतक्या कोमल भावना भिंतीवर खरडून काढणं म्हणजे किती विचारांचं आणि परिस्थितीचं एकत्रीकरण म्हणूया आपण. नाही का
1: मला सांग, तो तुरुंग त्या तुरुंगात अतिशय घाण परिस्थिती, वास सगळा घाण, अंधारलेली
0: नाही खरंच,
1: आणि अशा ठिकाणी त्यांनी इतकं सुंदर काव्य केलं.
0: आणि हे मनोबल त्यांनी स्वतःला स्वतःच दिलं, म्हणजे त्यांच्या आत्मबल कवितेत नाही आपल्याला ते दिसतच. आत्ता ही जी कविता माझ्या समोर आहे ती त्या कवितेचा सार असा आहे थोडक्यात, की आपल्या आयुष्याची सुरुवात म्हणजे जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण एका प्रवासात असतो, आणि मृत्यू हा जो असतो ते म्हणजे आपलं घर असतं, तिथे स्थैर्य मिळतं आपल्याला. शेवटच्या 4 ओळी तुला सांगते.
1: नक्की नक्की.
0: जरी राजमार्ग जे मोठे तुझियाची घराचे ते ते, घर अन्य असेलची कोठे या अरुंद आळी तुनी ते, मी म्हणून अणूंच्या बोगद्या तुनी रे, हिंडूनी बघे घर अंती तुझे सामोरे. पुढे बघ, घर दुजे बांधू देईना, घर दुजे बांधू देईना, आपुले कुणा उघडीना, या यत्न असा चालेना, बसवेन सोडूनी यत्ना, ठोठावीत अजी मी म्हणून पुनरपी बारे, ती तुझ्या घराची बंद सदोरीत दारे.
1: वा वा,
0: अंगावर शहारे येतात ग.
1: अंगावर शहारे म्हणजे विचार किती करावा आपण, पण
0: रे कुठल्या कुठे विचार जातात, आणि जे सत्य आहे ते स्वीकारणं आणि ते उघडपणे दाखवणं सांगणं. सावरकरांनी प्रायोपवेशन केलं, म्हणजे मृत्यूलाही त्यांनी हरवलेलं आहे. कमाल आहे.
1: म्हणजे त्यांचे विचार सगळीकडे अतिशय प्रगल्भच होते ग, सगळीकडनं. म्हणजे त्या काळात सुद्धा त्यांनी स्त्रियांसाठी सर पण किती छान विचार करून ठेवलेत, म्हणजे किती पुढारलेले विचार होते स्त्रियांच्या बाबतीतले त्यांचे. हे 100 वर्षांपूर्वींचे त्यांचे विचार स्त्रियांविषयीचे. ते म्हणतात स्त्रियांसाठी अशक्तपणा नव्हे तर सशक्तपणा हेच खरं सौंदर्य. तेव्हाचे विचार. हा, झाशी.

0: अयोध्येच्या राणीचा पराक्रम आणि सीतेचा त्याग हे आपले आदर्श असावेत. मुलगा हवा मुलगी नको ही मानसिकता अतिशय चुकीची.
1: 100 वर्षांपूर्वी त्यांनी काढलेले उद्गार.
0: हो हो
1: बघ,
0: जी आजही स्थिती आहे ग,
1: खरंच
0: तशीच स्थिती आहे. मातांनी मुलींचं पालन हे देखील अतिशय व्यवस्थितपणे करावं असं सावरकर तेव्हा सांगतात.
1: वा वा.
0: आणि ह्यात अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सावरकरांनी स्वतः त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये स्वतःच्या मुलीलाही संपत्तीचा समान हक्क दिला होता.
1: काय सांगते,
0: त्या काळात
1: ग्रेट सर्वार्थाने वीर असं म्हणावं आशा, कारण मुळातच वीरश्रीयुक्त त्यांचं आयुष्य होतं, त्यांचे विचार होते. आणि ह्यासाठी सुद्धा हे असे विचार मांडण्यासाठी धाडस
0: लागतच, अगदी लागतच. म्हणजे तेव्हा सुद्धा ते कायम म्हणायचे की मुलींच्या कळत्या काळात त्यांचा विवाह व्हावा.
1: बरोबर,
0: तेव्हाची त्यांची विचारसरणी होती.
1: समज असावी.
0: पण एक काम करूया का ग, एक मस्त गाणं ऐकूया त्यांचं,
1: सावरकरांचं.
0: एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे जाऊयात.
1: चाल
0: हा, चल.

0: वा किती मस्त गाणं ऐकलं आपण.
1: सुंदर म्हणजे असं वातावरण निर्मिती झाली
0: झालीच
1: आणि शहारे येतात ग.
0: पण अर्चना आजकालच्या मुली बघितल्या ना की कधी कधी आश्चर्य वाटत, म्हणजे ते आपण बघ ना रात्री नोकरी करतात रात्रीच्या वेळी एकटीचा प्रवास करतात, एकल प्रवास तर खूप वेळा करतातच,
1: अगदी
0: अगदी मोबाईल वरून सगळी कामं चुटकीसरशी एकदम करतात भराभर, अतिशय स्मार्ट झाल्यात मुली. आणि मला असं वाटतं समाज बदलतोय, समाज बदलतोय, समाज मुलींना स्त्रियांना सुद्धा हक्क एकसारखा देतोय.
1: कसं झालंय आता पालक सुद्धा खूप जागरूक झालेत मुलींविषयीचे. आपण मघाशी जसं म्हटलं की अजून काही ठिकाणी मुलींविषयी नकारात्मक भावना असली तरी एक समाज असा आहे की जो मुलींना बरोबरीची वागणूक देतो, घरात मुलांना मुलींना एकसारखं शिक्षण देतो. आणि ह्या शिक्षणाचाच परिणाम असा आहे की या स्मार्ट युगात मुली पण खूप स्मार्ट झालेल्या आहेत.
0: बरोबर.
1: म्हणजे पूर्वीच्या काळी बघ मुलींचं आयुष्य म्हणजे घर, शाळा आणि पुढे घर,
0: अगदी संसार
1: संसार. आणि तेही परत संध्याकाळी 7 नंतर घरातनं बाहेर पडायची बंदी, कारण शेजारच्या नजरा सुरू व्हायच्या, बोलणं सुरू व्हायचं
0: अगदी. आणि घरात घुसलं की आईचा एकच डायलॉग, मुलगी आहेस जपून वाग.
1: काय ग बाई जपून जपून वागायचं खरंच. पण त्या काळात ना सुरक्षितता म्हणजे 4 भिंतींच्या आत राहणं असं समजलं जायचं.
0: खरे
1: मुलींना स्वातंत्र्य कमी होतं आणि बंधनच खूप होती ग या अमुक वयात आता शिकायचं, किंवा आता शाळा पण थोडस 4 पुस्तकं शिकली की शाळा बंद.
0: बरोबर.
1: आता घर संसार सांभाळायचं,
0: काय करायचं शिकून,
1: हो काय करायचं शिकून आणि घरच तर सांभाळायचं, चूल आणि मूल यातच ती अडकलेली होती.
0: पण एक होतं मात्र, स्वातंत्र्य कमी होतं, बंधनं जास्त होती, पण त्या काळी लोकांमध्ये एकमेकांमध्ये आपलेपणा पण होता भरपूर ठिकाणी तो दिसत होता. कारण गावात एखादी मुलगी दिसली एकटी चालली आहे, मोठं माणूस लगेच विचारायचं एकटीच का उशीर झाला असं. म्हणून म्हणजे मला आठवतंय की असं होत होतं की अगदी घरापर्यंत पोहोचवायला चल मी येतो, यांची मुलगी ना ग तू, असं विचारलं जायचं आणि सोडवायला.
1: बरोबर.
0: म्हणजे ही एक सुरक्षिततेची भावना सुद्धा तिथे होती.
1: होती. म्हणजे कसं झालंय आता जसं व्हर्च्युअली जग जवळ आलंय की नाही, तेव्हा प्रत्यक्ष सोशली जग जवळ होतं. आपल्या शेजारी कोण राहतंय, गल्लीत, आपल्या चाळीत, आपल्या आळीत कोण राहतंय, मग अगदी आडनावासहित नावासहित सुद्धा पाठ असायचं. आणि ती आपल्याच घरातली मुलगी आहे असं समजून तेवढ्या जबाबदारीने
0: तिच्याबद्दल
1: वागलं जायचं.
0: बरोबर. म्हणजे सांगते ना तुला की मला आज माझ्या घरची भाजी आवडली नाही तर मी शेजारच्या काकूंकडनं जायला एक बिंदास जाऊन घेऊन यायची, मला माझ्या घरची भाजी नाही आवडली तुमच्याकडची द्या, इतकं ते वातावरण एकोप्याच होतं, एकत्रच होतं. आता थोडस त्या वातावरणात थोडा फरक पडलाय,
1: म्हणजे झालाय फरक. असं की खरंच कित्येकदा असं होतं की मोठ्या बिल्डिंग असतात, सोसायट्या असतात आणि आपल्या शेजारी कोण राहते हे बऱ्याचदा माहिती नसतं. हे दुर्दैवाने ही गोष्ट योग्य नाही.
0: असं पण आहे ना आजकाल की प्रत्येक जण बाहेर पडतो, प्रत्येक जण कामासाठी बाहेर जात असतो, प्रत्येकाला पोटापाण्याचा व्यवसाय करायलाच लागतो, एकाच्या पगारावर भागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने बाहेर जाणं आणि काम करणं, आणि त्यामुळे मग घरी आलं की ट्रॅफिक मधनं आलंय, कंटाळलंय, असं पण होतं, कॉम्पिटिशन पण वाढलीय.
1: हा खरंय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना दोन्ही बाजू आहेत. आपण एकच बाजू घेऊन कधीच बोलणं बरोबर नाहीये. फक्त तेच झालं की वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या कामात खूप जास्त व्यस्त असल्यामुळे आपल्या शेजारी काय चाललंय किंवा कोण राहतंय हे बरेचदा माहिती नसतं. पण जाणीवपूर्वक ते माहिती करून घेणं आवश्यक आहे. ते एका अर्थाने कसं की प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही बघता ना तर तुम्हाला शक्य होत नसलं तरी ते आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे असं वाटतं.
0: अगदी बरोबर. आणि हल्ली आपण बघतो ना स्त्रियांचे एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टीने जे प्रश्न जे आहेत ते खूप वाढल्यासारखे वाटतात ग मला. की म्हणजे पूर्वीपेक्षा आजकाल स्त्रियांना एकट्यांना बाहेर जाताना त्या सक्षम आहेत, त्या करू शकतात वगैरे वगैरे, प्रत्येक गोष्ट ठीक आहे, पण तरीही त्यांना सतत सजग राहायला लागतं. कोण कोणत्या उद्देशाने आपल्या जवळ आला असेल हे कळत नाही. म्हणजे मी बघितलं ना मध्ये एकदा सिंहगड रोडला जाताना त्या मुलीची काहीच चूक नव्हती, ती आपल्या रोडनी चालली होती गाडीवर, पण मागनं तिघ जण आली की थोडी पुढे गेली म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी गाडी मध्ये घातली आणि तिला ओरडली.
1: अरे बापरे.
0: म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात, ह्याच्यासाठी आजकालच्या मुलींनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: खरंच.
0: सक्षम व्हा, सेल्फ डिफेन्स करा हे सांगितलं जातच, पण प्रत्येकाला ते शक्य असतच असं नाही. पण त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता, एकतर वावरताना,

0: आपल्या आजूबाजूला सजग राहणं
1: अगदी
0: हे फार महत्वाचं आहे. रस्त्याने जाता येताना किंवा आपल्या शेजार पाजारांची नजर कोणाची काय कशी आहे ही ओळखता आली पाहिजे, जो सिक्स सेन्स बायकांना दिलेला
1: असतो
0: तर ती काळजी आपण घेतली पाहिजे. हल्ली स्वीस नाईफ वगैरे मिळतो, एक राहू द्यात ना तुमच्या बॅगेत.
1: बरोबर आहे, तिखटाची पुडी ठेवू शकता आणि हे ठेवलंय आपल्याकडे हे त्यावेळेला भान असलं पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा असं होतं की मुली खरं स्ट्रॉंग असतात मनाने आणि त्यात एखाद्या परिस्थितीला सामोरं जाऊही शकतात उत्तमपणे, पण त्याच वेळेला भीती नावाची एक गोष्ट त्यांना तिने ग्रासलेलं असतं आणि त्या भीतीमुळे त्या खूप गोष्टी विसरतात.
0: बरोबर,
1: की आपण आता कसं फाईट करायला पाहिजे, या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपण संकटावर काही वेळा पुरती का असं ना मात करू शकतो, दुसऱ्या कोणाची तरी तोपर्यंत मदतही मिळू शकते. पण हा अवेअरनेस, हे सतत जागृत राहणं खूप
0: महत्वाचं आहे,
1: ते तिला राहावं लागतं आता काही.
0: आणि मोठ्यांनी आरडाओरडा करा नाहीतर. तुला सांगू का, मला असं खूप वाटतं ना आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना ना आपले थोडेसे हेल्पलाईन नंबर सांगूयात का ग.
1: अगदी, फार आवश्यक गोष्ट आणि फार

0: स्फूर्ती का असं मात करू शकतो, दुसऱ्या कुणाची तरी तोपर्यंत मदतही मिळू शकते. पण हा अवेअरनेस हे सतत जागृत राहणं खूप
1: महत्वाचं आहे,
0: ते तिला राहावं लागतं आता काही.
1: आणि मोठ्यांनी आरडाओरडा करा नाहीतर. तुला सांगू का, मला असं खूप वाटतं ना, आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना ना आपले थोडेसे हेल्पलाईन नंबर सांगूयात का ग.
0: अगदी फार आवश्यक गोष्ट आणि फार महत्वाची गोष्ट बोलली सविता. खरं
1: लक्षात राहत नाहीत खूप वेळा की आपण कुठे कोणाशी कसं कॉन्टॅक्ट करावं काही प्रॉब्लेम आले तर.
0: आणि ना नंबर्स लक्षात ठेवायला खूप सोपे असतात. आणि बऱ्याचदा मोबाईलची रिंग आपण जेव्हा कोणाला तरी मोबाईल म्हणजे फोन करायला जातो तेव्हा पण ते मेसेजेस येत
1: असतात. तर तुला सांगते अर्चना, इतके सोपे ते एक हेल्पलाईन नंबर आहेत आणि ते आपण आपल्याकडे डोक्यात ठेवले ना आपण सतत, त्याची मदत तर आपल्याला मिळते. आणि काही नंबर असे आहेत त्यातले की जे पोलीस आपलं नाव पुढे येऊ न देता हे सगळं काम करत असतात, ही फार मोठी गोष्ट आहे. तर सगळ्यात पहिला नंबर जो प्रत्येकाकडे असला पाहिजे तो म्हणजे 112 112. हा राष्ट्रीय आपत्कालीन सेवा क्रमांक आहे आणि कोणतीही मोठी एखादी अडचण आली तर तुम्ही यांना कॉल केला तर तुम्हाला लगेच मदत मिळू शकते.
0: वा,
1: हा नंबर आहे 112. दुसरा नंबर आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे 1091. याच्या आधी पण एक आहे 1090 आणि 1091. हा जो हेल्पलाईन नंबर आहे ना, हा महिला हेल्पलाईन नंबर आहे.
0: अरे क्या बात.
1: हा महिलांचा छळ झाला, त्यांना धमक्या कुठनं मिळाल्या किंवा त्यांना असुरक्षित जर कुठे वाटत असेल ना तर हा नक्कीच उपयोगी पडतो. आणि हा खूप महत्वाचा नंबर यासाठी आहे की समजा तुला एखाद्याने धमकी दिली किंवा तुझ्या मोबाईलवर एखाद्याने धमकी दिली किंवा तुला वेगळ्या पद्धतीने काही त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि तू ह्यांना जर कळवलंस या नंबरला, तुझं नावही पुढे येऊ न देता त्या व्यक्तीला व्यवस्थित ते जरब देऊ शकतात.
0: वा वा,
1: हा फार उपयुक्त नंबर आहे.
0: मैत्रिणींनो लक्षात ठेवा हा नंबर 1090 आणि 1091.
1: तिसरा आणखी एक अतिशय महत्वाचा नंबर आहे तो म्हणजे 181. हा नंबर आहे महिला सहाय्यता केंद्राचा. म्हणजे घरातल्या लोकांनी कोणी हिंसा केली, मानसिक त्रास दिला तर या अशा संकटाच्या वेळी, खूप वेळांना बायकांना बाहेर त्रास दिला की लगेच हे होतं पण घरातला त्रास त्या सहन करतात. त्रास सहन करणारा पण एक लिमिट असते ग, कधी कधी तो खूप जास्तच आपल्या सहनशक्तीच्या बाहेर जातं. तर अशा वेळी तुम्हाला मदत जर हवी असेल
0: व्हायलन्स साठी 181
1: या नंबरला तुम्ही नक्की कॉल करा आणि त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. आणखी एक नंबर आपल्याला नेहमी माहिती आहे तोच
0: 100.
1: पोलिसांचा पारंपरिक नंबर आहे, पोलीस आपले मित्रच असतात आणि कधीही कोणत्याही वेळी त्यांची साथ आपण नक्कीच घेऊ शकतो. अजून एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर पण आहे बरं का, म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या मुलीला किंवा मुलाला, छोट्या छोट्या मुलांना काही मदतीची गरज लागली तर उपयोगी असा नंबर 1098.
0: वा 1098 चाइल्ड हेल्पलाईन नंबर.
1: आता मध्ये आपल्याकडे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली
0: हो,
1: म्हणजे त्या अनुषंगाने हा नंबर मला सांगावा असं वाटलं.
0: बरोबर आहे,
1: कारण शेवटी आपलं बाळ, आपलं पोटचं पोर, मातेचं तर हृदय, मातेचं संपूर्ण विश्व त्यांच्या भोवती असतं.
0: बरोबर आहे,
1: त्यासाठी जर कोणती मदत लागली तर 1098 या नंबरवर आपण नक्की कॉल करू शकतो आणि त्यांच्याकडनं मदत आपल्याला मागू शकतो.
0: बरोबर.
1: समजा रस्त्यात काही अपघात झाला, हे नंबर सगळीकडे सतत येतच असतात पण तरीही मी हा नंबर सांगून ठेवते. हा नंबर आहे 108. हा अँब्युलन्सचा नंबर आहे. रुग्णवाहिका आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवा, अचानक काही तब्येत बिघडली, काही प्रॉब्लेम आला, या नंबरला फोन केला तर हार्डली 10 मिनिटात यांची सेवा आपल्याला मिळते.
0: मस्त.
1: आणि आपल्याला कुठे राहतो तिथे आपल्याला ही अँब्युलन्स येऊन आपल्याला मदत मिळते. असा हा नंबर आहे 108. आता नेहमीचा अजून एक नंबर तो म्हणजे कुठे आग लागली तर अग्निशमन दलासाठीचा नंबर, सगळ्यांना हा तर पाठ असतोच, हा 101 नंबर.
0: बरोबर.
1: आणि अजून एक फार महत्वाचा नंबर अर्चना, तो आहे 1930. हा नंबर, हल्ली सगळ्यात गुन्हे जे होतात ते ऑनलाईन फसवणूक
0: हो.
1: ही ऑनलाईन फसवणूक किंवा सायबर क्राईम जर झाला तर ह्याची तक्रार करण्यासाठीचा हा नंबर. आणि हे कोणत्याही प्रकारची ही फसवणूक असते ग, म्हणजे नुसतीच अगदी काय पैशाच्या बाबतीत असं असते असं नाही, तर वेगवेगळे फोटो काढून पाठवतात किंवा काहीही प्रकारची ही हा अन्याय केला जातो. तर ह्या सगळ्यांसाठीचा हा नंबर आहे 1930.
0: या नंबर सोशल मीडियावर जसा आपला वावर वाढला आहे त्या गुन्हे पण वाढले.
1: बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यांसाठी ह्या नंबरवर तुम्ही

0: करू शकता, पोलिसांची मदत घेऊ शकता. आणि आणखी एक फार महत्वाचा नंबर बर का, तो म्हणजे आपले आई बाबा, आपले विश्वासू मित्र मैत्रिणी, ह्या सगळ्यांचा नंबर आपल्या स्पीड डायर मध्ये नक्की असला पाहिजे.
1: अगदी, खूप महत्वाची गोष्ट आहे. इमर्जन्सी नंबर्स मध्ये आपण हे त्यांना ठेवू शकतो. इमर्जन्सी
0: नंबर्स मध्ये आपल्याला आपण हे नंबर ठेवू शकतो. आणि सतर्क तर आपल्याला राहायलाच पाहिजे. आपण रात्रीच्या वेळी टॅक्सीचा प्रवास करतो, रिक्षाने फिरतो, एकटे दुकटे फिरतो, अशा वेळी सुद्धा सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. आपलं लोकेशन आपल्या घरच्यांना किंवा जे तुमच्या जवळचे आहेत त्यांना लोकेशन माहिती असणं अतिशय आवश्यक आहे.
1: म्हणजे लोकेशन शेअर करणं ही पण महत्वाची गोष्ट आहे.
0: बरोबर, लोकेशन शेअर करणं अतिशय महत्वाचं आहे,
1: पण आपल्याच घरच्यांना,
0: आपल्याच, हे सगळ्यात मुख्य. अशा रीतीने तुम्ही तुमची काळजी नक्की घ्या.
1: सविता, हे सगळ्या नंबर्स इतके महत्वाचे तू सांगितलेस, म्हणजे एवढा महत्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस. आणि आपल्या मैत्रिणी हे सगळे नंबर्स लक्षात ठेवतील, लिहून घेतील, पाठ करतील, काही करा मैत्रिणींनो, पण हे नंबर्स खूप महत्वाचे आहेत आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी. कारण आपण स्त्रिया आता हल्ली 24 तास घरात बसतो असं अजिबात नाही. आपण वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेळांना बाहेर असतो, आणि आपल्या घरच्यांना आपली काळजी असते, आपण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. तर सवितानी दिलेले हे सगळे नंबर्स तुम्ही लक्षात ठेवा.
0: आणि आपल्या मैत्रिणींना हे नक्की आवडलं असेल अशी आशा नक्कीच करूयात. आणि आजच्या पुरतं थांबूयात.
1: सविता, खूप खूप धन्यवाद. खूप मजा आली आज तुझ्याशी
0: बोलताना.
1: तर मी अर्चना
0: आणि मी सविता
1: आपला निरोप घेतोय सखी विश्व कार्यक्रमातून.
0: नमस्कार.
1: सखी विश्व. मैत्रिणींनो, सखी विश्व हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. लेखन होतं सविता जेरे यांचं, सहभाग होता अर्चना साने आणि सविता जेरे यांचा. मैत्रिणींनो, तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात आम्हाला माहितीच आहे, तरी सुद्धा तुमचा अभिप्राय येणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यासाठी ईमेल आय डी लिहून घ्या, prasaran.pune@gmail.com या ईमेल आय डीवर आम्हाला तुमचे अभिप्राय कळवा. आणि आजच्या कार्यक्रमातून कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 101.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोत्यांना दुपारचा 1 वाजत आहे. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार। गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक। आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर। एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं। गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला। जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे। याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं। एसआयआरला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळं इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही। तसंच निवडणूक आयोगानं अधिकारांचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं। एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं। तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली। नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरूंना आदरांजली वाहिली आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे। केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं। निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं। यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं। देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे। उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे। प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे। या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले आहेत। देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजे बकरी ईदचा सण साजरा करण्यात आला।

जम्मू आणि काश्मीरमध्ये बकरी ईद निमित्त विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममध्ये राजधानी गंगटोक इथं आज संध्याकाळी होणाऱ्या सिक्कीम विद्यापीठाच्या 7व्या दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर आणि मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग हे देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात 33 विभागांमधून सुमारे 14,000 पदव्या प्रदान करण्यात येतील, तर 285 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदकं मिळणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं गाझा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. हमाससाठी हा मोठा धक्का असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काच म्हणाले. शीन बेट ही इस्रायली गुप्तचर संस्था आणि इस्रायल संरक्षण दल ओदाह यांच्या अनेक महिन्यांपासून मागावर होतं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हमासनंही ओदाह, त्यांची पत्नी आणि मुलगा या हल्ल्यात मारले गेल्याचं म्हटलं आहे. देशात आतापर्यंत इबोलाच्या एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावानंतर इबोला संदर्भातल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकारांशी समन्वय साधून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांना घाबरून जाऊ नये, तसंच चुकीची माहिती पसरवणं टाळावं आणि माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले, तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यनगर इथून 13 जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या किनाऱ्यावर तटरक्षक दलानं स्थानिक पोलिसांबरोबर केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याचं गुजरात पोलिसाच्या सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय लष्करात अग्निपथ योजना आणि नियमित संवर्गाअंतर्गत भरतीसाठी 1 जून ते 12 जून या कालावधीत ऑनलाईन प्रवेश परीक्षा होणार आहे. लष्कर भरती अधिकारी कर्नल रजत सुवर्णा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही परीक्षा आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर, गुंटूर, वायएसआर कडप्पा, कुर्नूल, नादियाल, एसपीएस नेल्लोर, प्रकाशम, तिरुपती, विशाखापट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम, काकीनाडा, राजामुंद्री आणि एनटीआर या जिल्ह्यात होईल. प्रवेश परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी गुंटूर आणि विशाखापट्टणम इथं लष्कर भरती कार्यालयात बोलावलं जाईल असं कर्नल रजत सुवर्णा यांनी सांगितलं. कॅनडा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी टोरोंटो इथं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कॅनडातले वरिष्ठ नेते, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांबरोबर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणं आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणं यांच्यातल्या वाढत्या पूरकतेविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून आज अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या 2 सदस्यीय पीठानं त्याची सामूहिक बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत येणारे सामूहिक लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. आयपीएल क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं काल धर्मशाला इथं गुजरात टायटन्सला 92 धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते.

FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, ठीक 3 वाजता आहेत. प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये

काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश, 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मॉल बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही. तसंच निवडणूक आयोगानं अधिकाराचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं, या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे, हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर, गच्चीवर, दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्ये शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले, तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या एमएससीईटी परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्याच्या जवळपास पर्सेंटाईज मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला. मुंबईमध्ये एका बेकायदेशीर क्लँटेडाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50,74,00,000 रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी 3 अटक केली आहे. घटनास्थळावरून 1 देशी बनावटीचं पिस्तूल आणि 19 जिवंत काडतूसही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी आगरीपाडा पोलीस ठाण्यात NDPS आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. धोकादायक रसायनं, स्फोटक पदार्थ आणि संबंधित धोकादायक पदार्थांच्या अनधिकृत ऑनलाईन विक्री आणि जाहिरातींवर केंद्र ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं नियामक कारवाई सुरू केली आहे. अमोनियम नायट्रेट, गन पावडर, पिक्रिक ऍसिड अशा प्रकारच्या पदार्थांच्या विक्री आणि सूचीकरणासाठी प्रमुख ई कॉमर्स संकेतस्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि नोकरदार विद्यार्थ्यांसाठी सोनोपंत तांडेकर महाविद्यालयात आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचं उपविभागीय केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच दुसरी पदवी घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये MBA, सायबर सिक्युरिटीसह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम असणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धरणांमधल्या मर्यादित जलसाठ्यांच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्रात उद्यापासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, बारवी धरण आणि पाताळगंगा धरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज के श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचेही सामने होणार आहेत, तर महिला एकेरीत मालविका बनसोड तैवानच्या सियांग टीमकडून 21-11, 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं हेल्थ स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रयाच्या जाळ्यातून पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली. कल्याणशिरी मार्गावरच्या या स्पावर पोलिसांनी परवा छापे टाकले होते. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी 2 अटक आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. ठिकठिकाणी अजून 11:54 झालेले आहेत. आताच आपण प्रादेशिक मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आनंद घेऊया विविध भारती प्रसारण सेवेच्या विविध कार्यक्रमांचा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 5 वाजता आहेत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मध्यमला 537 अंश 6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्झवरून आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून तसंच ऐकू शकता. यानंतर थोड्याच वेळात ठळक बातम्या प्रसारित होतात.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सार्वजनिक वितरण प्रणालीत मदत करणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे चालू ठेवायला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये झालेल्या पुनरीक्षण प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. मुंबईमध्ये क्लँडेस्टाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50 कोटी 74 लाख रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून तिघांना अटक केली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो.

0: आत्ताच आपण ठळक मराठी बातम्या ऐकले. या बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आल्या. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606551381.
0: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून. ठीक 5:03 आणि 47 सेकंद झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

0: तेथून आणखी दोघांना अटक केली. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यांना 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले, तर तेजस शाह यांना मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्याच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची शक्यता आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखडा प्रकल्पांतर्गत IFMS आणि ऍग्रीस्टॅक प्रणालीचं एकत्रीकरण करण्यात येत असून खत विक्री प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुलभता आणि शेतकरी हित साध्य करण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. केंद्र शासनामार्फत फर्टिलायझर सेल ऍप्लिकेशन सिस्टीम FSAS हे मोबाईल आधारित ऍप विकसित करण्यात आलं आहे. या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना QR कोडद्वारे खतांचं ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. शेतकऱ्यांनी केलेलं QR कोड आधारित बुकिंग 3 दिवसांसाठी वैध राहणार असून संबंधित शेतकरी त्यांच्या सोयीनुसार निवडलेल्या खत विक्रेत्याकडे जाऊन खत खरेदी करू शकतील अशी माहिती कृषी संचालक सुनील बोरकर यांनी एका पत्राद्वारे दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य करताना वापरलेली भाषा सहन केली जाणार नाही आणि अशा प्रकारची भाषा वापरल्यास भाजप कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत असा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. बावनकुळे यांनी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा वक्तव्यांमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र आक्रोश निर्माण होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. कृषी आयुक्त कार्यालय, पाणी फाउंडेशन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा, उमेद अभियान आणि राज्यातील प्रमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी गेल्या 25 मे पासून डिजिटल शेती शाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या डिजिटल शेती शाळेच्या माध्यमातून खरीप हंगामातील विविध पिकांचं आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यात येणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. या शेती शाळेमध्ये दररोज वेगवेगळ्या पिकांनुसार तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि कृषी अधिकारी शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या मनात असणाऱ्या तांत्रिक शंकांचं निरसन झूमच्या चॅट बॉक्समध्ये किंवा युट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून करता येणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता लाभार्थी सत्यापन ऍप अर्थात बेनिफिशियरी सत्यापन ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन हयात प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे वृद्ध, विधवा, निराधार व्यक्ती तसंच दिव्यांग लाभार्थ्यांना तहसील कार्यालय, बँक अथवा पोस्ट ऑफिस इथं वारंवार जाण्याची आवश्यकता राहणार नाही. पात्र लाभार्थ्यांना स्वतः अथवा इतर नातेवाईकांच्या मदतीनं अथवा गाव पातळीवरील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत, संगणक परिचारक, कर्मचारी यांच्या माध्यमातूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. याचबरोबर सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र तसंच नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून देखील लाभार्थ्यांना या ऍपद्वारे ऑनलाईन पद्धतीनं हयात प्रमाणपत्र सादर करता येईल. ही सेवा लाभार्थ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध राहणार आहे. लाभार्थ्यांनी सेतू सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून सेवा घेतल्यास त्यासाठी किमान 50 रुपये इतकं सेवा शुल्क द्यावं लागेल. केंद्र सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातील खाण कंपनी कोल इंडिया लिमिटेड CIL मधील आपला 2% हिस्सा विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया बिगर खुदरा गुंतवणूकदारांसाठी विक्री प्रस्ताव OFS अंतर्गत आज खुली करण्यात आली. यासाठी प्रति शेअर किमान 412 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. या विक्रीतून सरकारला सुमारे 5000 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेतील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे वैश्विक ओळखपत्र अर्थात UDID कार्ड उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांनी दिनांक 15 जून पर्यंत अर्ज करावेत. हे अर्ज स्वावलंबन पोर्टलद्वारे ऑनलाईन करून त्यांची प्रत संबंधित तहसील कार्यालयाकडे सादर करणं आवश्यक आहे. विशेष सहाय्य योजनेचा लाभ अखंडितपणे मिळवण्यासाठी विहित मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे.

विदर्भात उष्णतेची लाट कायम असून आज दुपारी 2:30 नागपूर इथं सर्वाधिक 45.4 दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात 44.6 दशांश अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. अमरावती आणि गडचिरोली इथं 44.2, गोंदिया 43.6, गोंदिया अकोला 43.3, अमरावती इथं 43.2, तर बुलढाण्यात 39.6 दशांश अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. पुढील 24 तासांसाठी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वाशिम, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यासाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांनी दिला असून प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर, दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असंही मोदी यांनी म्हटलं आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणॉयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणॉय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज के श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचेही सामने होणार आहेत. तर महिला एकेरीत मालविका बनसोडला तैवानच्या सियांग टीम कडून 21-11, 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. राज्यामध्ये प्राण्यांमधील लाळ खुरकत रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लसीकरण फेरी 9 ची पूर्वतयारी वेगानं सुरू झाली आहे. या फेरीसाठी राज्याला मे महिना अखेरीस तब्बल 119,1,19,00,000 लस मात्रा प्राप्त होणार आहेत. ऐनवेळी लसींचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच वितरणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागानं नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. संजय गांधी निराधार अनुदान आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना ऑनलाईन हयात प्रमाणपत्र सादर करता येणार. आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम. नागपूर इथं सर्वाधिक 45.4 दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कांदा प्रश्नी केंद्र सरकार सोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही। सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16 वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। आणि नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक। कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांबाबत आज नवी दिल्लीत बैठक झाली, त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते। कांद्याचे दर स्थिर राहावे याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत, याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे। कांद्याचा हमी भाव 1,580 प्रति क्विंटल करण्याचा निर्णय काल झाला, भाव अजून वाढवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं। नाफेड आणि एनसीसीएफनं कांद्याची 2 लाखाऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
1: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्या

0: ज्या उपाययोजना सुचवलेल्या आहेत त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
1: कांद्याची खरेदी तातडीनं सुरू करावी आणि कांद्यासाठी स्थिर आणि दीर्घकालीन धोरण आखावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल, तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे. त्यात आंतरराज्य वाहतुकीचा खर्च, शिधावाटप दुकानदारांचा नफा इत्यादींचा समावेश आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या एका जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागा वाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनामध्ये झाली. 2 दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीनं जागा वाटपाचा निर्णय जाहीर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मवियामध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे, मात्र सत्ताधारी महायुतीत जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे असं ते म्हणाले. आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्येच शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्ली शांतिवन इथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले, तर तेजस शहा यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे.

गेल्या वर्षीच्या एमएचसीईटी परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी अभियांत्रिकी औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्यांच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथे होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथे आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिनानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीवर 10-21 21-12 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज दुसऱ्या एका सामन्यात सिंगापूरच्या किन यू लोह कडून के श्रीकांत 22-20 19-21 21-17 असा पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामनाही आज होत आहे. महिला एकेरीत मालविका बनसोडला तैवानच्या सियांग टीम कडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला तनिषा क्रॅस्टो या जोडीनं मलेशियाई जोडीला 3 गेम्समध्ये हरवत दुसरी फेरी गाठली. गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली तर कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4ही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी CBI कडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणार

0: महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
1: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदन. यानंतर थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. आणि आता बातम्या विस्तारानं. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक PDS मध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांना नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. यातील बदलाबद्दल वैष्णव यांनी सांगितलं.
2: इस प्रोग्राम में 3 बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं. सबसे पहला, जिन सरकारों के एजेंसीज राज्य में FCI का बड़ा गोडाउन होता है, वहां से डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में डिविजन्स में फेयर प्राइस शॉप तक पहुंचाने का जो कॉस्ट होती है, उस कॉस्ट को सपोर्ट करेंगे. दूसरा, फेयर प्राइस शॉप्स है उनमें डीलर्स का रिम्यूनरेशन रखा गया था, उसको बढ़ाने की जरूरत थी तो वो भी फैसला लिया गया. और तीसरा फैसला, टेक्नोलॉजी का यूज करके पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को हम कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं.
1: या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीमध्ये मंजूर झाला. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत अन्नधान्य वेळेवर पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून ही वितरण प्रणाली अधिक आधुनिक आणि प्रभावी बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं तसंच ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण जलद गतीनं होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे. आसाम विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयकाचा स्वीकार केला असून यामुळे हे विधेयक स्वीकारणारं ते ईशान्येकडचं पहिलं तर देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. सोमवारी आसाम विधानसभेच्या पहिल्या सत्रामध्ये हे विधेयक मांडण्यात आलं. ते आज सत्राच्या अखेरच्या दिवशी संमत झालं. आता ते राज्यपालांकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितलं. या नव्या नियमानुसार राज्यातल्या सर्व नागरिकांना विवाह, घटस्फोट, एकपत्नीत्व, लिव्ह इन रिलेशनशिप आदींबाबत आखून दिलेली चौकट पाळावी लागेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामच्या जनतेचं अभिनंदन केलं आहे. कांदा

0: ते केंद्र सरकार सोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांवर आज नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं कांद्याची 2 लाखांऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
0: या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. ईशान्य भारताचा विकास हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. गंगटोक इथे सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आज त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पना, संशोधन आणि परस्पर विश्वासाच्या जोरावर राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. याआधी राष्ट्रपतींनी गंगटोक इथे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पिंक सिटी रनर आमा देदी बहीण बस सेवेचा हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्लीत शांतिवन येथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै या दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वाचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्या रुग्णालयामध्ये

0: उपचार सुरू होते. अर्जुन पुरस्कारानं सन्मानित रणधीर सिंग यांनी 1978 आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं, तसंच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव म्हणून ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी कामही केलं होतं. ऑलिम्पिक काउन्सिलिंग ऑफ आशिया या संघटनेचे अध्यक्ष म्हणून 2024 ते निवडून आले होते, मात्र अलीकडेच त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16 वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अगला कार्यक्रम चित्रलोक आप सुनेंगे थोड़ी ही देर में.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz. श्रोतेहो, आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55.